भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 77 दशक 6 समास 3 मायेचा उद्भव। जय जय रघुवीर समर्थ। तत्वांमध्ये मी पण गेले, निर्गुण रूप उरले, सोहम भावाने आत्मनिवेदन प्रत्ययास आले। देवभक्त ऐक्य झाल्यावर विभक्तता नष्ट होते। निर्गुणाला जन्म मरण नाही, निर्गुणाला पाप पुण्य नाही। निर्गुणी झाला की मुक्त होतो। तर कोहम भावात गुंतलेला असेल तर प्राण्याच्या मनात संशय निर्माण होतो, स्वतःला स्वतःची भूल पडते। गुरफटलेला माणूस कोहम असे म्हणतो, तर विवेकी माणूस सोहम म्हणतो। आत्मतत्व प्राप्त झाल्यावर अहम सोहम दोन्हीही मावतात। त्यानंतर उरलेले स्वरूप म्हणजे संत, देही असूनही देहातीत असे त्यांचे स्वरूप असते। संशयी वृत्ती नाहीशी व्हावी म्हणून हे आधी बोललेलेच पुन्हा बोलावे लागले। या प्रसंगाबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे मायोद्भव नाम द्वितीय समास समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 6 समास 4 माया ब्रह्म निरूपण। जय जय रघुवीर समर्थ। जय श्रीराम। कृतयुग 17,28,000 वर्षे होते, तर त्रेतायुग 12,96,000 वर्षे, द्वापारयुग 8,64,000 वर्षे होते, तर कलियुगाची वर्षे होती वर्षे आहेत 4,32,000। आणि ही चार युगे मिळून 43,20,000 वर्षे होतात। अशा प्रकारची चार युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस, असे सहस्र दिवस म्हणजे विष्णूची एक घटिका, अशा विष्णूच्या सहस्र घटिका म्हणजे ईश्वराचा एक पळ, असे ईश्वराचे सहस्र पळ म्हणजे शक्तीचे अर्धे पळ, अशी संख्या सर्व शास्त्रांमध्ये सांगितली आहे। अशी अनंत शक्ती असून अनंत रचना होते आणि जाते, तरी देखील परब्रह्माची अखंड स्थिती मोडत नाही। वास्तविक पाहता परब्रह्माची कशी आली स्थिती, पण ही एक बोलण्याची रीत आहे। वेद आणि श्रुती देखील परब्रह्माबाबत नेती नेती असे म्हणतात। 47 म्हणजे शके 1581 दासबोधाची रचना झाली। पुढे सर सकट वर्ण संकर होणार आहे अशा रीतीने चराचरात सर्व रचले आहे। इथे एकाहून एक थोर आहे, येथील विचार पाहता अंत लागत नाही। एक म्हणतात विष्णू थोर, एक म्हणतात रुद्र थोर, एक म्हणतात सगळ्यांमध्ये शक्ती थोर, असे आपल्या परीने बोलतात। पण कल्पांताच्या शेवटी तर सर्व नष्ट होईल असे श्रुती बोलतात। आपापल्या उपासनेचा लोकांना अभिमान वाटतो, पण खरे काय ते साधूविना कोणी जाणत नाही। साधू सांगतात आत्मा सर्वत्र व्यापक आहे, बाकी सगळे माईक चराचर आहे। चित्रांमध्ये सेना काढली तर त्यात कोण थोर आणि कोण लहान हे तुम्ही विचारले तर त्याचा काही उपयोग नाही। स्वप्नामध्ये खूप काही पाहिले, लहान थोर अशी कल्पना केली, पण जागे झाल्यावर काय झाले पहा। जागृतीचा विचार पाहिल्यावर लहान थोर कोणी राहत नाही, सगळी स्वप्नाची रचना होती असं लक्षात येतं। हा सगळा विचार आहे, इथे लहान थोर कोणी नाही हे ज्ञानी माणसे सगळे जाणतात। जो जन्माला आला तो मी थोर म्हणतच मेला, पण याचा विचार श्रेष्ठ जनांनी केला पाहिजे। ज्यांना आत्मज्ञान झाले तेच थोर महाजन असे वेदशास्त्री पुराणे आणि साधुसंतांनी सांगितले आहे। सर्वांमध्ये एकच परमेश्वर आहे, त्यामध्येच हरिहर होतात जातात। खरा परमेश्वर निर्गुण निराकार आहे, तिथे उत्पत्ती विस्तार स्थानमानाचा विचार नाही। नाम रूप स्थान मान हे केवळ अनुमान आहे,
त्याचा निर्णय ब्रह्मप्रलय झाल्यावरच होईल. ब्रह्म प्रलयापासून वेगळे आहे, ब्रह्म नावारूपापेक्षा श्रेष्ठ आहे, निराळे आहे. ब्रह्म सदा सर्व काळ असतेच असते, तसेच आहे ते. जे ब्रह्म आणू जाणून त्याचे निरूपण करू शकतात तेच ब्रह्मविद्या जाणणारे ब्राह्मण असे जाणावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्मनिरूपणनाम समास चतुर्थ समाप्त. जय जय रघुवीर.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नाम हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन. संसारातील सार आपला करावा रघुवीर, कली अत्यंत मातला नीती कर्तव्याचा विसर पडला. अनाचार होतसे फार आता नाही रामा वाचून दुजाठाव. चोराने घरफोड केले मग जागृतीचे कारण नाही उरले. म्हणून असावी सावधान वृत्ती, अखंड राखावी भगवंताची स्मृती. भगवंताशी अनन्य होता दुःखाची नाही तेथे वार्ता. अभिमान वृत्ती सोडावी बरी त्यास घडे रामसेवा खरी. सरे मीपणाची उरी ब्रह्मरूप दिसे चराचरी. म्हणून ज्याने जन्माला घातले ज्याने आजवर रक्षण केले तो माझा धनी हे ठेवून चित्ती भावे भजावा रघुपती. रामाचे व्हावे आपण राम जोडावा आपण हेच जन्माचे प्रपंचाचे मुख्य कारण. म्हणून रामाविण न माने कोणी त्राता धन्य त्याची माता पिता. प्रपंच तसा परमात्म्या वाचून हे जसे अलंकार सौभाग्य वाचून. अलंकार सर्व घातले पण सौभाग्य तिलक न लावले तैसे रामाविण राहणे आहे खरे. ऐहिक आणि पारमार्थिक न जाणावे एकाहून एक परते. ऐहिक आणि पारमार्थिक सुख रामा वाचून नाही देख. म्हणून शुद्ध असावे आचरण तसेच असावे अंतःकरण. त्यात भगवंताचे स्मरण हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन. रामचरणावर ठेवावा विश्वास हेच परमार्थाचे भांडवल खास. ऐहिक वागण्यात रामाचे स्मरण हीच परमार्थाची खरी शिकवण. माझे हित भगवंताचे हाती हीच ठेवावी मनाची प्रवृत्ती. राम करता ही असावी भावना तो जे करील ते आपल्या हिताचे जाणा. भाव ठेवावा रामापायी पण व्यवहार चुकून देई. परमात्म्याचे राखणे अनुसंधान हाच परमार्थाचा मुख्य मार्ग जाण. बाह्यांगाने करावी प्रपंचाची संगती चित्ती असावा एक रघुपती. प्रयत्न करणे आपल्या हाती यश देणे भगवंताचे हाती. प्रयत्नाला न पाहावे पुढे मागे परी परमात्मा उभा आहे मागे. ही ठेवावी जाणीव मनामध्ये. प्रपंचात दक्षतेने वागत जावे धीर सोडू नये. भगवंताचे आधारावर निभ्रांत असावे. सर्व कामधंदा घरी करी पण चित्त लेकरांवरी. ऐसे जैसे करी जननी जाणा तैसे वागावे आपण. काया गुंतवावी प्रपंचात मन असावे रघुनाथात. नीती धर्माचे आचरण पवित्र असावे अंतःकरण. त्यात कर्तव्याची जोड पूर्ण त्या सर्वात राखता आले अनुसंधान. तर याविण दुजा परमार्थ नाही जाण. व्यवहार उत्तम प्रकारचा केला पण परमात्मा विसरला तो व्यवहार दुःखच देता झाला. असावी सावधान वृत्ती अखंड राखावी भगवंताची स्मृती. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: श्रोतेहो नमस्कार. आणि सिंधींच्या यशाचे रहस्य या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते. आणि नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत अनिरुद्ध जोशी सर. तर नमस्कार सर, आज देखील तुमचं अतिशय मनपूर्वक स्वागत आहे स्टुडिओमध्ये. आणि आज आपण आपल्या गप्पांना सुरुवात करूया.
1: नमस्कार. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे रेडीमेडवाल्या मोहनलालचा किस्सा. झालं असं, नाशिकला मेनरोडवरती भद्रकाली या भागामध्ये हातगाडीवरती एक वर्षापासून ते 8-10 वर्षाच्या मुलींपर्यंत ज्या जांगचड्ड्या इलास्टिकवाल्या विकल्या जायच्या, त्या इलास्टिकच्या असलेल्या जांगचड्ड्या विकणारा एक मोहनलाल नावाचा एक सिंधी होता. काय काय लोक धंद्यात आयडिया हुशाऱ्या करतात आणि सिंधी लोक तर त्यातल्या त्यात विशेष, तर त्या मोहनलालची खासियत ही होती की तो रिकामे फिरणारे बेरोजगार लोक त्या काळी 70-72 साली शोधायचा की बोलाय बिलायला हुशार आहे पण ह्याच्याजवळ भांडवल नाही आहे, लहान मोठी नोकरी करतो आहे किंवा नोकरीच्या शोधात आहे, तर तशा माणसाला तो पकडायचा आणि त्याला सांगायचा की मी तुला हातगाडी भाड्याने मिळवून देतो, तू त्याच्यावरती एक चादर अंतरून त्याच्यावर तू माल लाव आणि तुला तर मी काही शिकवायला नको, तू तुझ्या मित्रांचं बघतो. 4 रुपयाची जांगचड्डी 5-6 विकली जाते, 2 रुपयाची 2.5 रुपयाला 3 रुपयाला विकली जाते. तू जर का सकाळी 9 ते रात्री 9 दिवसभर मेहनत केलीस तर अगदी 8 आणे चड्डीप्रमाणे जरी 50-60 चड्ड्या विकल्यास तर 20 रुपये कमवशील. 70-72 साली सरकारी नोकऱ्याला 500 रुपये पगार असायचा. त्या जमान्यामध्ये त्या माणसाला असं रोजी पिक्चर तो लोभ दाखवायचा की 20 रुपये रोज कमवू शकशील, कारण त्यांनी जर रेडीमेड दुकानात नोकरी केली तर त्याला 200 रुपये महिना पगार असायचा त्या जमान्यात. आणि त्या 200 रुपये महिना कुठे आणि 10 दिवसात 200 रुपये मिळणार म्हणजे मला 600 रुपये महिना सुटेल. तो म्हणायचं चालेल, महा त्याला म्हणायचं ठीक आहे मी तुला एक काम करतो 500 रुपयापर्यंत जास्तीत जास्त, आधी 200-250 देईन तुझं धंदा करण्याचं हे बघेन आणि मग तुला 500 रुपयापर्यंत जास्तीत जास्त तुझं लिमिट तुला उधार देईन, पण तुझी माझी भागीदारी, तुला मी पार्टनर बनवतो. म्हणजे काय? तर म्हणजे असं की मी तुला माल देतो, तू माझा वर्किंग पार्टनर, माल तू विकणार माल मी देणार. मग त्यामुळे तू जर माझा पार्टनर असशील तर तू दुकानात दुसऱ्याचा माल कसा विकणार, माझाच विकणार ना, त्यामुळे तुला दुसरीकडचा माल विकायला परवानगी नाही, माल तू फक्त माझाच विकायचास. आणि त्या पार्टनरशिप पोटी तू 20 कमव 30 कमव किती कमव, मला फक्त 5 रुपये रोज वेगळा द्यायचा आणि ते रोज दुपार दिवसभरात येऊन 5 रुपये तो त्याच्याकडनं घेऊन जायचा. असे कमीत कमी 10 पेक्षा जास्त 15-16-17 लोक त्यांनी जागोजागी पेरलेले होते, शिवाजी रोड मेन रोड भद्रकाली सगळीकडे भोरपट्टी दैपूल. आणि त्याचं काम तेच दिवसभर फिरून त्यांच्याकडून पैसे गोळा करणे. मग त्याच्यामध्ये ते लोकांना सांगायचं की जी तुझ्याकडे संपला असेल माल, डझनभरातल्या 8-9 चड्डे विकल्या गेल्या त्या परत माझ्याकडनं तू 1 डझन किंवा 1/2 डझन मागवायच्यास. म्हणजे तो 7-7 ते पैसे गोळा करताना त्यांना विचारत राहायचं तुम्हाला काय दुसरा माल पाहिजे ते सांगा. आणि मग दिवसभरामध्ये पुन्हा चक्रा मारून 2-3 तो त्यांची जी जी काही डिमांड असेल, त्या काही काही फोन बिन नव्हते तर चक्रा मारून त्यांना तो मालही सप्लाय करत राहायचा. आणि त्यांना आधी स्ट्रिक्टली सांगितलं होतं की बाहेर तू दुसऱ्यांकडे माल घ्यायचा नाहीस. आणि मग त्याच्यात त्याची हुशारी अशी होती की जी इतर ठिकाणी 4 रुपयाला असेल ती चड्डी याच्याकडे 4.25 किंवा 4.5 रुपयाला. त्या जमान्यामध्ये 70-72 म्हणजे 15 पैसे 10 पैसे चहा मिळत असे, 8 आण्यात मिसळ पाव मिळत असे. तर त्या जमान्यामध्ये प्रत्येक चड्डीमागे 4 आणे किंवा 8 आणे जरी जास्ती म्हटले, एका दुकानदाराने दिवसभरामध्ये एका फेरीवाल्याने त्याच्याकडनं 3 डझन माल फक्त खरेदी केला तर साहित्रिक 9 रुपये तर नक्कीच गॅरंटेड जास्ती मिळायचे. 9 रुपये एका दिवशी एका फेरीवाल्याकडून जर म्हटलं तर 10 जणं जरी सरासरी 12-10 जणं म्हटले तर 90 ते 180 या रेंजमध्ये त्याला 100-150 रुपये रोज ज्यादाचा नफा. मुळात इतर लोक जे 4 रुपये 3 रुपये 5 रुपयाला विकतात त्यांचा तर नफा आहेच आहे रुपये 8 आणे 12 आणे काहीतरी, पण हा ते याच्यापेक्षा वरतून नफा घ्यायचा. तर मग त्यामुळे त्यांचा ओबिलायझेशन हेच असायचं की मला कोणीच देत नव्हतं, 500 रुपये तेव्हा लोन मिळायचं नाही बँकेमध्ये, त्याला 1000 रुपयासाठी जामीन बिमीन द्यावा लागायचा. त्या जमान्यात त्यांनी ते केल्यानंतर ते लोक त्याच्या ऑब्लिगेशन झाले असायचे. त्यावेळेला एक राजू परमार नावाचा गुजराती पोरगा होता, त्याचा मोठा भाऊ पण दोघे मोठे भाऊ पण जंगचाट्या विकत असत, मुरलीकडनंच माल घेत असत त्या मोहनकडून. आणि मग त्या धाकट्याला बारक्याला म्हणे, का रे तू काय नुसता फिरतो इकडे तिकडे, तुलाही देतो माल. पण तो धाकटा फार हुशार होता त्यांनी सगळं हिशोब केला, त्यांनी इतर ठिकाणी जाऊन चौकशा केल्या, मिळतोय ना माल घेऊन टाका ताब्यात. आणि त्यावेळेला मेन रोडला बँकेमध्ये एका खातं उघडलं त्यांनी जाऊन 10-20 रुपये भरून. आणि एकच करायचा तो, त्याचे पैसे आणि आपले नफ्याचे पैसे किती होते त्याचा रोजच्या रोज हिशोब करायचा. आणि दुसऱ्या दिवशी बँक उघडली की 30-40-50 जे काही नफा असेल गेल्या 2 दिवसाचा ते सगळे जाऊन पटकन भरून यायचे. कारण तो त्याने त्याचा विचार करण्याची प्रवृत्ती त्याची खूप वेगळी होती. आधी मला म्हणे 2 रुपये पण दिवसभरात खर्चाला नसायचे, आता म्हणे 2 रुपये जरी मी खर्चाला ठेवले, आईला 2 रुपये घरात दिले लहान आहे मी तरी माझ्याकडे 12-15-18 रुपये रोज राहतात. त्यांनी महिन्याभरामध्ये धंदा करून ह्यांनी जे 500 रुपयाचं उधार दिलं होतं त्याच्यावरती 400 रुपयाच्या वर कमवले. एक दिवस त्याला एक रकमी 400 रुपये परत केले, तर म्हणे काय पैसे कसे, म्हणे तुझे 500 रुपये उधारी होती 400 रुपये जमा कर. बरं म्हणे मग, म्हणे काही नाही तुला पुढच्या 4 दिवसात अजून 100 रुपये देतो, तुझा माझा व्यवहार संपला. असं कसं म्हणे, म्हणे असं कसं म्हणजे नाही तर म्हणे माल परत घेऊन टाक, मी पैसे नाही देत. तुझी माझी काय बोली होती, तू माझा पार्टनर मी तुझा पार्टनर वगैरे, माल नाही नको आहे ती पार्टनरशिप भागीदारी. मी काय असं तुझ्याशी ॲग्रीमेंट जन्मभराचं हे केलं आहे का, लग्नाची बायको डिलिव्हर देऊ शकते म्हणे, माझं याचं नाही पटत. तर तू तो व्यापारी आहे, मला नाही पटत तुझं, तुझे पैसे खाल्ले तर गोष्ट वेगळी, हे घेऊन टाक. आणि त्या मुलाने नंतर दुसऱ्या व्यापाऱ्यांकडून जाऊन तुम्ही नाही देत तर मी आणखीन दुसरीकडे जाईन, दम द्यायचा तो उलटं व्यापाऱ्यांना. मग ते म्हणायचे अच्छा ठीक आहे बाबा 4 रुपये तो 4 रुपये ल्या चलो. मग तो उलटं बार्गेन करून 4.5 रुपयावाली चट्टी 4 रुपयाला घ्यायला लागला. असं त्यालाही एक गुरु भेटला आणि माझी त्याची त्यावेळेला ओळख होती. मी नंतर त्याला पुढे जाऊन एकदा विचारलं होतं, म्हटलं का रे तुझं हे व्याजाचं आणि हे सगळं प्रकरण काय. तो म्हणे याच्यामध्ये मला नाशिक सोडून पळून गेल्याचे फटके बसलेले आहेत म्हणे 4-400 रुपयाचे. 400 रुपये त्या काळी म्हणे 72 साली जेव्हा मी 2-4 हजार रुपये भांडवलात धंदा करत होतो, तर म्हणे मग ते गोळाबेरीज म्हणे सरासरी शेवटी जाऊन तेच पडतं. काही जण म्हणतात आम्हाला धंदा नाही करायचा, एक दोघं जण आणखीन काय ॲक्सिडेंटने आजारी होते, त्याची बायको म्हणे आमच्या डोक्यावर कर्ज राहण्याचा आम्हाला परत घ्या. तर मग त्या गोष्टीमुळे त्यांनी ते बंद केलं. त्यामुळे तो म्हणे मला ह्याच्याशिवाय परवडतच नाही. आणि मग तो अशा पद्धतीने धंदा करत होता. पण म्हणजे मी तुम्हाला वेगवेगळे धंदा करण्याचे आयडिया सांगतोय जे आणि किस्से सांगतोय, तर त्यातला एक महागुरु असा सुद्धा भेटला होता.
0: क्या बात आहे, खूपच छान. आणि आज सुद्धा तुम्ही खूप छान किस्सा आम्हाला सांगितला, तुम्ही नेहमीप्रमाणे वेळात वेळ काढून आलात आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांशी गप्पा मारल्या, त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. रसिक हो, आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची.

0: मंडळी, नेहमीप्रमाणे दुग्धामृत या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज सुद्धा आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि स्तनपानाच्या मार्गदर्शक डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी मॅडम. आणि आज सुद्धा डॉक्टर नेहमीप्रमाणेच मला नवीन पडलेल्या प्रश्नांची उत्तरं घेऊन हजर झालेल्या आहेत. आजच्या भागातला आजचा पहिला प्रश्न आता कुठला असणार आहे तेच आता आपण बघूया. मॅडम, खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, स्तनपानाबरोबरच मागच्या दोन भागांमध्ये आपण खूप वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा केली. आपण खूप महत्वाचे मुद्दे त्याच्यातनं श्रोत्यांना सांगितले. आज सुद्धा असाच एक वेगळा मुद्दा घेऊन, असाच एक वेगळा प्रश्न घेऊन मी तुमच्या समोर आलेली आहे. आणि तो प्रश्न असा की बऱ्याचदा आईला असंख्य शंका असतात, म्हणजे बरेच प्रश्न असतात. ती जर काय म्हणतो पहिल्यांदा माता झाली असेल तर तिला बऱ्याचदा शंका प्रश्न असतातच, जसं की बाळाला शिंका येतात, उचक

0: लागते, बाळ जांभई देतं किंवा बाळ जोरात श्वास घेतं, अशा वेगवेगळ्या गोष्टींचं आई टेन्शन घेते. किंवा तिला वाटतं दूध पाजल्यामुळे की बाळ जोरात श्वास घेते की काय, किंवा दूध कमी आहे म्हणून उचकी लागली की जास्त दूध झालं म्हणून उचकी लागली, असा सुद्धा प्रश्न असतो. त्याचबरोबर कधी कधी असंही असतं की बाळ शिंकायला लागतात, बाळाला शिंका येतात कधीतरी अचानक, तेव्हा बाळाला माझ्यामुळे सर्दी तर झाली नाही, अशा सुद्धा बऱ्याच प्रश्नांचं तिच्या मनामध्ये काहूर असतं. तर या शंकांचं समाधान तुम्ही कसं कराल?
1: हा अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. बाळ वारंवार शिंकतं याचा अर्थ बाळाला सर्दी झाली असं नाहीये. बाळ जोपर्यंत खूप ब्रेथलेस होत नाही, खूप त्याला खोकला येतोय, त्रास होतोय, ताप आहे, सप करता येत नाही, असे बाकीच्या पण खूप साऱ्या साईन्स असतात जर आजारी असेल तर. त्यामुळे साधी शिंक आली तर लगेच घाबरून जाण्याचं कारण नाही. दुसरी गोष्ट की ही सगळ्या मुलांना सर्रास लागत असते, याचा अर्थ बाळाला काही तहानच लागली असं होत नाही. त्यामुळे उचकी लागली म्हणून त्याला काहीतरी वेगळंच चाटवा वगैरे असं करू नये. बाळाला जांभई येणं हे पण नॉर्मल आहे, लहान बाळाला जांभया येत असतात. श्वासोच्छ्वास काही वेळेला बाळ जोरात घेतं, काही वेळेला शांतपणाने घेतं, काही वेळेला पिता पिता ते थांबतं आणि मग काही वेळेला हळूहळू श्वास घेतं, काही वेळा पिताला थांबतो श्वास घेतो आणि मग ते स्वालो केल्यानंतर परत प्यायला लागतं. म्हणजे सब स्वालो ब्रीथ अशी सायकल असते. त्यामुळं बाळ वेगवेगळ्या पद्धतीनं बिहेव्ह करतं. बाळाला आईच्या बिहेव्हिअरची आणि आईला बाळाच्या बिहेव्हिअरची थोडक्यात म्हणजे ओळख व्हायला लागते, सवय व्हायला लागते आणि मग ते एकमेकांशी ऍडजस्ट होतात. त्यामुळं लगेच घाबरून गेलं तर मातृत्व निभावणं हे अवघड होईल. त्यामुळे बाळ हे आपलं आहे, ते आपल्यासारखंच ह्युमन बिईंग आहे हे समजून आणि त्याचं बिहेव्हिअर ओळखून आईने जर का न घाबरता बाळाला हाताळलं, बाळाला आनंदाने स्तनपान केलं तर स्तनपान यशस्वी व्हायला मदत होईल, नाही का?
0: नक्कीच, खूप ही महत्वाची आणि वेगळी माहिती आपण दिली आणि अर्थातच जसे प्रश्न आईला पडलेले असतात तसे श्रोत्यांनाही पडलेले असतातच, त्याचंही उत्तम निरसन आपण केलं. आणि आता दुसरा प्रश्न असा की बाळाला पहिल्यांदा जेव्हा लघवी होते तेव्हा त्या लघवीचा आणि स्तनपानाचा काही संबंध असतो का?
1: बाळाला पहिली लघवी ही जन्मानंतर 48 तासात कधी पण होऊ शकते. पहिल्या 24 तासात लघवी जर झाली नाही तर वैद्यकीय सल्ला घ्यावा. पहिल्या 48 तासात लघवी झाली नाही तर तपासण्या कराव्या लागतील. पहिल्या 7 दिवसात लघवीची वारंवारता थोडीशी कमी असते. लघवी करण्यापूर्वी रडणे किंवा जोर काढणे बऱ्याच वेळेला नॉर्मल असते. 1-2 आठवड्यानंतर मात्र स्तनपानावर अवलंबून असलेले बाळ 24 तासात कमीत कमी 6-7 वेळेला लघवी करायला लागतो. जेव्हा बाळाला 24 तासात 6-7 वेळेला लघवी होते तेव्हा बाळाला दूध पुरेसं मिळतंय असा अर्थ समजावा. याचाच अर्थ 4 तासात कमीत कमी एकदा तरी लघवी व्हायला हवी. लघवीवर जर लक्ष ठेवायचं असेल तर अर्थातच वाटेने बाळाला डायपर लावायला नको. डायपर लावणं हे असंही त्रासदायक असतं. बऱ्याच वेळा डायपर डर्मॅटायटिस होतो. आणि दुसरं म्हणजे बाळाला जर डायपर लावून ठेवलं तर बाळाला शी झाली, शू झाली का नाही झाली हे कळत नाही. आणि मग बाळाला जर दूध पुरतंय का नाही, बाळ पितंय का नाही, बऱ्याच वेळेला दूध पुरत नाही याच्यापेक्षा सुद्धा बाळापर्यंत ते पोहोचत नाही असं असतं. म्हणजे परसिव्ड लो मिल्क सप्लाय असतो. बऱ्याच वेळेला परसिव्ड लो मिल्क सप्लाय म्हणजे काय असतं की दूध भरपूर असतं पण बाळाचं लॅचिंग रॉंग होतं आणि त्याच्यामुळे ते दूध बाळापर्यंत पोहोचत नाही. आणि मग अशा वेळेला लॅक्टेशन कन्सल्टंटचा रोल येतो की बाळाला लॅचिंग कसं करायचं हे आईला आणि बाळाला दोघांना पण शिकवायला लागतं. दोघंही एकमेकांना नवीन असतात, दोघांनाही ती सवय नसते. आणि मग बाळाला लॅचिंग जर शिकवलं तर जे पुरत नाही असं वाटणारं दूध असतं तर मग बाळाला दूध पुरायला लागतं कारण मिल्क ट्रान्सफर व्हायला सुरुवात होते. त्यामुळं लघवी आता जसं सांगितलं त्याप्रमाणे लघवीवर लक्ष ठेवणं आणि किती वेळा लघवी होत आहे हे पाहणं हे अतिशय महत्वाचं आहे.
0: अगदीच डॉक्टर, नवीन नवीन गोष्टींची माहिती तुमच्या आमच्या संभाषणातनं श्रोत्यांना होती आहे, मलाही होती. त्याचबरोबर आता पुढे मला आपल्याला असं विचारायला आवडेल की बाळाच्या लघवीचा आणि स्तनपानाचा संबंध काही आहे का असं मी तुम्हाला विचारलं, तर तेच आता आपण बाळाच्या जन्माच्या वेळी त्याला काही वेळाने शी होते तर ती किती वेळा झाली पाहिजे, कधी झाली पाहिजे, किती तासांनी झाली पाहिजे, किंवा बऱ्याचदा त्याचा रंगसुद्धा कधी काळपट असतो, हिरवा असतो, तर ह्या सगळ्यांबद्दल सुद्धा नातेवाईकांना म्हणा मातेला बरेचसे प्रश्न असतात, तर त्याच्याबद्दल जरूर माहिती द्या.
1: जन्माला आल्याबरोबर गुदद्वार उघड आहे की नाही हे डॉक्टरांनी बघणं अतिशय आवश्यक असतं. जन्मानंतर 24 तासांची पहिल्यांदा शी होते त्याला मेकोनियम असं म्हणतात, ती काळी असते, ती हळूहळू हिरवी व्हायला लागते साधारण 3 दिवसापर्यंत आणि नंतर ती पिवळी होते. 2-3 दिवसातून एकदा असं सुरुवातीला होतं आणि नंतर मग दिवसातून 7-8 वेळा शी जरी झाली तरी ते नॉर्मल असतं. शी होण्यासाठी बाळाला शीच्या छिद्रामधून साबण लावणं, तेल लावणं किंवा रिंडेल तेल प्यायला देणं असलं काहीही करू नये, ते अतिशय घातक असतं. किंवा काही चाटण चाटवणं, उबाळून काही चाटवायला चाटवणं किंवा खाऊ घालणं हे देखील अत्यंत धोकादायक असतं. पोट जर का फुगीर दिसलं किंवा एकदमच लेंडीसारखी शी झाली किंवा एकदम पाणीदार शी झाली, खूप मोठी शी झाली, चोथा पाणी शी झाली, तर डॉक्टरी सल्ला घ्यावा, घरगुती काहीही उपचार करू नये. बाळ जर वारंवार दूध पिताना दह्यासारखा पदार्थ बाहेर काढत असेल तर ते बऱ्याच वेळेला नॉर्मल असतं. पातळसर दह्यासारखा पदार्थ बाळ बऱ्याचदा बाहेर काढतो. स्तनपानाच्या बाळाला अशा प्रकारची उलटी होते, भरपूर दूध प्यालं की थोडंसं दूध बाहेर काढतं ते. पण जर मोठी उलटी व्हायला लागली, प्रोजेक्टाईल व्हॉमिटिंग व्हायला लागलं तर डॉक्टरचा सल्ला घ्यावा. त्याचबरोबर दूध आईचं जर चालू असेल तर आईच्या दुधावर तुम्हाला 24 तासामधून साधारणतः एकदा शी करतं किंवा एखादं माळ 24 तासात 12-14 वेळेला प्यालं तर तितक्याही वेळेला शी करतं. दोन्हीही गोष्टी नॉर्मल असतात. जोपर्यंत होणारी शी ही सॉफ्ट सेमी सॉलिड गोल्डन येलो अशी असते तोपर्यंत घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. शी मध्ये जर बदल झाला, ती जर का एकदमच पातळ पाणीदार नाचल्या दुधासाठी व्हायला लागली किंवा पाण्यामध्ये खूप शी मध्ये खूप जास्त पाणी जायला लागलं किंवा जर शी एकदम लेंडीसारखी कड्यासारखी व्हायला लागली तर मात्र डॉक्टरचा सल्ला घ्यावा. बाळ जर त्याप्रमाणे शी करत असेल तर बऱ्याच वेळेला काय होतं की बाळ जर दिवसातून 24 वेळा शी करत होतं, बाळ जर दिवसातनं प्रत्येक वेळेला आईचं दूध प्याल्यावर शी करत असेल तर बऱ्याच वेळेला त्याला जुलाब होत आहेत का काय असं समज होतो आणि कोणीतरी सांगतो की दूध पचत नाही आईचं आणि वरचं दूध चालू करा, तर हा मात्र चुकीचा सल्ला आहे. आईचं दूध पचत नाही असं समजून वरचं दूध चालू करणं हे अतिशय चुकीचं आहे, कारण आईचं दूध पिणारं बाळ त्याला त्याला शी करणं हे नॉर्मल आहे. फक्त शी कशी होती हे बघायला पाहिजे. शी जर जुलाबाच्या शी होत असेल तर कुठून तरी बाळाच्या पोटात इन्फेक्शन गेलेलं असणार. ते इन्फेक्शन जाण्याचं कारण शोधून काढणं आणि त्याच्यावर काम करणं, ते इन्फेक्शन का होत आहे हे शोधून काढणं आणि इन्फेक्शन ट्रीट करणं हे महत्वाचं आहे. आणि शी करताना बाळ थोडस रडतो, आवाज करतो, हे सगळं नॉर्मल आहे, त्यामुळे घाबरून जाण्यासारखं काहीच कारण नाहीये. स्तनपान हे आनंदाने चालू ठेवणं आणि शक्य तेवढ्या वेळेला त्याच्याबद्दल व्यवस्थित शास्त्रशुद्ध माहिती जाणून घेणं हे महत्वाचं आहे. कुठेतरी काहीतरी गुगलवर सर्च करून किंवा कुठल्या तरी कोणाकडून तरी माहिती घेऊन त्या पद्धतीनं घरगुती प्रयोग करण्यापेक्षा बऱ्याच वेळेला स्वतः त्याच्याबद्दल शास्त्रशुद्ध माहिती घेणं, लॅक्टेशन कन्सल्टंटचा सल्ला घेणं आणि दुधाच्या बद्दल जे काही निर्णय घ्यायचे ते घेणं हे महत्वाचं आहे.
0: नक्कीच खूप छान उद्बोधन डॉक्टर आजच्या भागातनं सुद्धा आपण केलेत आणि नक्कीच आजचे हे जे वेगळे प्रश्न होते ते नक्कीच बऱ्याच श्रोत्यांच्या सुद्धा मनात असतील आणि त्याचंही निरसन या कार्यक्रमाच्या माध्यमातून झालेलं आहे. तर अशाच प्रश्नांची नवीन मालिका घेऊन पुन्हा पुढच्या आठवड्यात आपण हजर होणार आहोतच. आत्तापुरतं मात्र इथे थांबूया, भेटूया पुढच्या भागात अशाच नवीन गोष्टींची माहिती घेऊन. डॉक्टर तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली त्याच्याबद्दल सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
2: धन्यवाद.

नमस्कार, मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे. आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत भुलाबाई. यादव राया रणी रुसून बैसली कैसी. किती वर्षांनी हे गाणे म्हणते, त्याचे कारणही तसंच आहे. जवळजवळ 25 वर्षांनी माझे भुलाबाईचे गाणे म्हणायला येणारी एक मैत्रीण भेटली. वयानुसार थोडे बदल सोडले तर बोलण्याची ढब, हसण्याची पद्धत, चेहरेपट्टी सगळं काही तेच. तेव्हा ते प्रदर्शन पाहणं राहिलं बाजूला. आमच्या उभ्यानेच एक ते दीड तास गप्पा झाल्या, नंबर शेअर करून झाला आणि काल फोन पण झाला. तेव्हा आमची भुलाबाई, टिपऱ्या, सगळ्या गोष्टींना इतका उजाळा मिळाला. खिरापत ओळखली नाही की जग जिंकण्याचा आनंद आठवला. किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण समाधानी होतो आणि आता समाधान सापडावे लागते. आई, भुलाबाई म्हणजे काय गं? अगं, आमच्या लहानपणी आम्ही मांडायचो भुलाबाई. त्याच्या टिपऱ्या वाजवून गाणे म्हणायचे आणि खिरापत ओळखायची असा भाद्रपद पौर्णिमेपासून कोजागरी पौर्णिमेपर्यंत आम्हा मुलींचा संध्याकाळचा 2 तासाचा कार्यक्रम असायचा. रोज एकमेकींकडे जाऊन गाणे म्हणायचे, वेगवेगळ्या खिरापती ओळखायच्या, त्या खायच्या. तुम्हाला अभ्यास वगैरे काही नव्हतं का गाई? 2 तास बाहेर राहायच्या तर आजी आजोबा रागवत नव्हते का? आमच्या लहानपणी मोबाईल नव्हते, त्यामुळे आम्ही शाळेतून घरी आल्यावर भुलाबाईचे गाणे, शुभंकर होती, पाढे हे सगळे म्हणत, त्यामुळे वेळ पण जायचा आणि अभ्यासही व्हायचा. मग आत्ता का नाही भुलाबाई मांडत? भुलाबाई म्हणजे कोणता देव, काय असतं ते नीट सांग ना ग जरा. पूर्वी फार लवकर लग्न होत मुलींची, तेव्हा त्यांना काहीतरी करमणूक म्हणून असे खेळ खेळत. या भुलाबाईची गोष्ट अशी आहे की एकदा शिव आणि पार्वती कैलास पर्वतावर सारीपाठ खेळत बसले होते. त्यात शिवशंकर हारले आणि त्यांना पार्वतीने चिडवले, तर शिवशंकर चिडून लांब जंगलात निघून गेले. मग पार्वती भिल्लीणीचा वेश घेऊन त्यांना जंगलात शोधायला गेली. तेच हे भुलाबाई भुलोजी. मग भुलाबाई आणि भुलोजी भुलाबाईच्या माहेरी येतात आणि घरी माहेरपणाला आलेली लेक, जावई यांचे कोड कौतुक करायला घरातले सगळे उत्साहाने, आनंदाने भारावून जातात. ही परंपरा विदर्भ, मराठवाडा, खानदेश या भागांमधली आहे. नवीन येणाऱ्या धान्याच्या स्वागतासाठी हा सण साजरा केला जातो अशी प्रथा आहे. मग कोजागिरी पौर्णिमेला जागरण करून भुलाबाई भुलोजीची मूर्ती चंद्रप्रकाशात पाटावर मांडायची. त्यांना विविध पदार्थ, तिखट, गोड, आंबट सगळेच, खास करून आटवलेले दूध असे नैवेद्य दाखवून त्या पाटाभोवती फेर धरून नाचले जाते. पण आता ही प्रथा फार कमी प्रमाणात दिसते. यात म्हटले जाणारे गाणे म्हणजे बाईला मन मोकळे करण्याची जागा, सासरच्या लोकांची गंमत करण्याची जागा आणि माहेरचे कौतुक करण्याची जागा, असे मैत्रिणींचे हितगुज यात मांडले जायचे. बऱ्याच ठिकाणी भोंडला केला जातो. पाटावर हत्ती काढून तो जलाचे, लक्ष्मीचे प्रतीक म्हणून काढला जाणारा हत्ती, त्याच्याभोवती फेर धरून गाणे गायली जातात, जी बरीचशी भुलाबाई आणि भोंडला यांची सारखी पण असतात. थोडक्यात काय तर मनावरची मळब, सतत कामातून मनावर आलेला ताण, कष्ट याचे फळ, नवीन आलेले धान्य त्याचे स्वागत आनंदाने, जल्लोषाने करण्याचा कार्यक्रम. पण आता सगळेच कसे बदलले, त्यामुळे ती खिरापत ओळखण्याची मज्जा पण कुठेतरी विरून गेली. ए आई, आम्ही पण मांडू का ग भुलाबाई? आम्हाला पण तुमच्या लहानपणीसारखी मज्जा करू दे ना. एकमेकांकडे जाऊ, खिरापत ओळखू, मज्जा येईल ना. अरे वा, नक्की चालेल ना. आणि तुला सांगू का, मला पण सगळे गाणे अजूनही पाठ आहेत बरं का. आपण खरंच मांडूया भुलाबाई, मज्जा करूया. श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम.
पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी.

0: श्रोते हो नमस्कार, मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. श्रोते हो तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपल्या सगळ्यांच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे वृत्तीची निवृत्ती. मागच्या भागात आपण अतिशय सविस्तर अशा गप्पा मारल्या, ते म्हणजे नवरात्राची सुरुवात आणि त्यातल्या काही देवीच्या रूपांविषयी आणि त्याचबरोबर अलक्ष्मी म्हणजे काय या विषयावरती येऊन आपण थांबलो होतो. आणि आजच्या भागात मागच्या वेळेला म्हटल्याप्रमाणे कावळे गुरुजी आणि कविताताई दोघेही आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि पुढच्या सगळ्या गप्पां कसा होणार आहेत ह्याचं पुन्हा एकदा औत्सुक्य माझ्या मनात आहेच आहे. तर तुम्हा दोघांचंही पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते.
1: नमस्कार. नमस्कार श्रद्धा.
2: नमस्कार श्रद्धाताई.
0: आणि आज
1: मी तुला एपिसोड सुरू करायच्या अगोदर आधी रागवणार आहे.
0: बरं, तर तुमचा हक्क आहे, पण कशासाठी रागवणार आहात?
1: कारण आज तू परतच जे काय रंगाचे जे फॅड आहे त्याप्रमाणे लाल रंगाची साडी नेसून आलेली आहे.
0: मी आता थोडीशी त्याच्याबद्दल उकल करून घेणार आहे की हे नक्की रंगांचं फॅड सुरू झालेलं आहे ते कितपत योग्य आहे आणि देवीला सुद्धा आपण असंच साड्या नेसवतो आहोत का, हे सगळे असे प्रश्न आहेत. असो, आज पाचवी माळ आहे आणि आजचा लाल रंग होता, मला मोह आवरला नाही आणि मी लाल रंगाचे कपडे परिधान करून आलेली आहे.
1: लाल रंगाच्या साडीमध्ये खूप छान दिसतेस, त्याच्याविषयी काहीच म्हणायचं नाहीये. आणि त्यानिमित्ताने छान छान साड्या नेसल्या जातात तेही आम्हाला स्वागतार्ह आहे. पण देवीची उपासना ही ह्या गोष्टीमध्ये नाही असा कुठेही शास्त्रीय संकेत नाही. आता आपण गुरुजींशी त्याविषयी बोलूच या.
0: नक्की.
1: मला असं वाटतं आपण अलक्ष्मीपर्यंत गप्पा मारल्या
0: होत्या.
1: अलक्ष्मी म्हणजे काय? तर पुन्हा एकदा त्याला उजळणी सांगते मी, गुरुजींना विनंती करते की पुन्हा एकदा अलक्ष्मी समजावून सांगा, म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप आम्हाला समजेल.
2: नमस्कार ताई. आपण मागच्या एपिसोडमध्ये आपण अलक्ष्मीपर्यंत आलो होतो. अलक्ष्मी जोपर्यंत निरसन होत नाही तोपर्यंत सुलक्ष्मीकडे, लक्ष्मीकडे आपण जाणार नाही. आणि ते म्हणलो की अलक्ष्मी ही कशाचं प्रतीक आहे, तर ते दारिद्र्याचं आहे, दुर्दैवाचं आहे, जे षडरिपू सांगितले त्याच्यातलं आहे. जसं म्हटलं की काम क्रोध लोभ मोह मदमत्सर, आणि हा जो मोह आहे ना हाच तुमच्या साडीमधला आहे. जसं म्हणलो की आपण धर्माची किंवा देवीची उपासना करत असताना आपल्याला या षडरिपूंपासून मुक्तता हवी आहे, यांच्यापासून दूर जायचं आहे. तर मग दूर जात असताना त्या गोष्टीतलं ममत्व किंवा ते म भाग काढणं म्हणजे तो त्याच्यातला मोह काढण्यासारखा आहे.
1: आणि मला मी मोहाकडेच धावते गुरुजी, बघा बरं.
2: परंतु मी या गोष्टीमध्ये कुठल्याही सर्व बायकांचा रोष माझ्या अंगावरती घेणार नाही की रंगाच्या साड्या नेसाव्या की नेसाव्या. हा त्यांचा सर्वांचा आपापल्या इच्छेचा आणि आपापल्या भक्तीचा किंवा श्रद्धेचा भाग आहे. परंतु मी हे नक्की सांगेन ना की तुम्ही कुठल्याही रंगाची साडी नेसा, परंतु त्या देवीकडे वळा, देवीच्या सेवेकडे वळा आणि आपलं मन आणि आपलं चित्त या 9 दिवसांकरता तरी तिच्या चरणी राहू द्या, तर नक्कीच त्याच्यातलं फळ प्राप्त होईल. जसं ताई मी सांगितलं की मोह आहे, जसं मोह हे काय आहे, तर जे षडरिपूंवरती मात करणारी जी अलक्ष्मी आपल्या शरीरात जी वास करते तिचं विघटन व्हावं, ती आपल्या शरीरापासून दूर व्हावी आणि सुलक्ष्मी ही प्राप्त व्हावी. याच्यासाठी म्हणून एका लिंगपुराणामध्ये एक श्लोक आलाय, तो खूप छान आहे. लक्ष्मी करणे पवित्रेच शिरसी श्रमणे तथा अलक्ष्मी नाशयंतु लक्ष्मीश्च निवसंतु मे. लक्ष्मी देवी माझ्या कानात, डोक्यावरती आणि प्रत्येक अंगावरती वास करोत, परंतु ही जी अलक्ष्मी आहे की जी माझ्याकडे दरिद्रता, दुर्भाग्य आणि जसं म्हटलं की परस्पर विरोधी वातावरण माझ्या शरीराच्या भोवती तयार करते, ही माझ्यापासून दूर जावो आणि स्थिर लक्ष्मीचा वास माझ्या जीवनामध्ये येवो, याकरिता म्हणून मी या लक्ष्मीची आराधना करतोय आणि ती माझ्या पूर्ण माझ्या अवतीभोवती असलेल्या पूर्ण ऑरोमध्ये ती माझ्या व्हावी अशी मी विनंती करतो.
0: क्या वाटते, खूप छान. आता
1: समजणांमध्ये किती सुंदर सुंदर छोट्या छोट्या मंत्रांमधून किंवा सुभाषितांमधून किती समजून मोठी शिकवण दिलेली आहे. तर आपण अलक्ष्मी तर कळली आम्हाला गुरुजी, पण
2: बरोबर
1: लक्ष्मीचं स्वरूप काय सांगाल?
2: जसं म्हणलो की आपण घर स्वच्छ करायलाकडे जातोय आणि जसं जसं घर स्वच्छ होत आहे तसं तसं ते घर छान पण वाटतंय, सुबक वाटतंय आणि ते घर आपल्याला मोहित करत आहे, आकर्षित करत आहे,
1: संपन्न
2: वाटतं. इथंच हीच लक्ष्मीचं स्वरूप आहे. जिथे शुद्धता आहे, जिथे पवित्रता आहे, जिथे मांगल्यता आहे, ज्या गोष्टींच्या आगमनाने आपल्या शरीरामध्ये एक रोमांच हर्ष होतो, छान ऊर्जा प्राप्त होते, अधिक म्हणजे पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्याला मिळत असते, तीच लक्ष्मी आहे. प्रत्यक्ष पैसा आला म्हणजे लक्ष्मी येते का?
0: नाही.
2: तर लक्ष्मीचं हे स्वरूप असूच शकत नाही. जसं म्हटलो की पैसा हा एक माध्यम आहे, ते आपलं साधन आहे, आपलं साध्य नव्हे. तर आपण त्याला लक्ष्मीशी म्हणजे देवीशी जोडू नाही शकत. लक्ष्मी ही त्याचे स्वरूप आहे. की जे त्यातलं जसं म्हणलो की आपल्याकडे अष्टोत्तर शतलक्ष्मीचे प्रकार आहेत की लक्ष्मीचे 108 प्रकार आहेत. मग त्यामध्ये आपण जसं म्हणलो की आपण मागच्या एपिसोडमध्ये बोललो होतो की धनम धान्यम ते ही लक्ष्मी कशात आहे, धनात आहे, धान्यात आहे, पशुमध्ये, आमच्या प्रत्येक कणाकणामध्ये, प्रत्येक पर्वतामध्ये, प्रत्येक नदींमध्ये आम्ही लक्ष्मीचं स्वरूप मानतो आणि अशी लक्ष्मी आमचं जीवन संपन्न करू. मग ज्या ज्या ठिकाणी ही पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्याला प्राप्त होते ती लक्ष्मी आपल्या परिस्थिती वास करते असं आपण म्हणतो.
3: म्हणजे पूर्वी जसं म्हटलं जायचं हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे, तर ते म्हणजे काय याची आज मला खऱ्या अर्थाने उकल झाली आहे.
2: म्हणजे जसं आपण म्हणतो की आपल्याला आजी सांगायची की हात फिरे तिथे लक्ष्मी बसते, की ज्या ज्या ठिकाणी स्वच्छता असेल ना तिथे लक्ष्मीचा वास आहे, त्या त्या ठिकाणी लक्ष्मीला राहायला अधिक आवडतं. परंतु आपण बघितलं असेल की लक्ष्मी ही कशी आहे, तर खऱ्या अर्थाने ती चंचल पण
3: आहे.
2: परंतु आपण हे जे शारदीय नवरात्र घेतोय या काळात तिचे स्थान कुठे सांगितलंय, तर ती विष्णूंच्या चरणापाशी आहे. ती विष्णू हे शयन अवस्थेमध्ये आणि लक्ष्मी ही तिथे चरणापाशी बसलेली आहे. त्यावेळेस तिने विष्णूंचं दासत्व स्वीकारलंय. हे दासत्व स्वीकारलेलं असताना तिने तिथे तिची सर्वी असलेली जी चंचलता आहे ही दूर केलेली आहे आणि तिचा स्थायी सेवाभाव आहे. बघा, म्हणून या चार महिन्यांमध्ये आपले मुख्य जे सण आहेत या चार महिन्यांमध्ये येत असतात आणि खऱ्या अर्थाने आपल्याला या ठिकाणी ही लक्ष्मी म्हणजे पैशापासून दूर बसून देवाच्या सान्निध्यामध्ये आपली आध्यात्मिक उन्नती कशी करून घेता येईल याकरता म्हणून खऱ्या अर्थाने चातुर्मास सांगितलाय. आणि या चातुर्मासाचा खरा केंद्रबिंदू काय असेल तर ते नवरात्र आहे.
1: म्हणजे लौकिक अर्थाने जी लक्ष्मी सगळ्यांना माहिती असते पैशाच्या स्वरूपात,
2: बरोबर,
1: ती तिच्यापासून आता थोडं आपण दूर व्हायला
2: दूर होऊन आध्यात्मिक आपली उन्नती कशी करून घेता येईल याच्याकडे नक्कीच बघायला हवं.
1: ती खरी श्री आहे.
3: वा,
1: श्री सुक्ताच्या फलश्रुतीमध्ये ती फार छान सांगितली, श्री वर्चस्व आयुष्य आरोग्य माविधा शोभमान मय्येते धान्यम धनम पशु बहुपुत्र लाभम
3: शत संवत्सरम दीर्घमायुः.
1: सुंदर श्री समजावून सांगितलेली असताना लोक पैशाच्या मागे का धावतात काही कळत नाही. नेहमी हा मला प्रश्न पडलेला असतो. हरकत नाही श्रद्धा, तुला आता बहुतेक हे स्वरूप मला वाटतं चांगलं कळायला.
3: छान, आणि तुमचे पुन्हा एकदा आभार. म्हणजे मला दरच वृत्तीच्या निवृत्तीच्या वेळेला असं वाटतं की काय कविता ताई किती छान काहीतरी विषय घेऊन येतात आणि जो आपल्या अध्यात्माशी आपल्या रूट्सशी खूप जुळलेला आहे आणि माझ्यासारख्या आताच्या ज्या पिढीला हे खूप गरजेचं आहे समजणं. जे परदेशातून आमच्याकडे येणार आमच्याच कडचं, तर ते आपल्याच कडून आपल्याकडे आलेलं काय वाईट
1: आहे. पण आपल्या तुमच्या पिढीची तेवढी हे नाही ना ऐकायची, तुम्हाला पेशन्स नसतात.
2: नाही, आपल्याकडे एक नक्की आहे की आपल्याकडे जोपर्यंत एखाद्या गोष्टीवरती जर्मनीचा किंवा अमेरिकेचा पॅटर्न येत नाही ना
1: तोपर्यंत आपण विश्वास ठेवतो. वेदांसाठी पण आपल्याला मॅक्स मुलर वरती अवलंबून राहावं लागतं.
3: नाही, असं अजिबातच नाहीये. आणि तुम्ही ते सगळं खोडून काढताय आणि सातत्याने खोडून काढत आहात आणि खरंच खूप धन्यवाद तुमचे. तर मला पुन्हा एकदा गुरुजींकडे यायला आवडेल की आपण दरवर्षी नवरात्रामध्ये कुमारिका पूजन करत असतो. म्हणजे मी सुद्धा लहान असताना मी बऱ्याच ठिकाणी जायचे आणि मला ते खूप आवडायचं की पायावरती आपल्या स्वस्तिक काढलं जायचं आणि मोठी मावशी वयानी ती माझ्या पाया पडते मला. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे ना मला भेटवस्तू मिळायची आणि त्या दिवशी खूप स्पेशल ट्रीटमेंट असायची. तर हे खूप छान वाटायचं त्यावेळेला, ते आकर्षण होतं नवरात्रातलं. आणि पण आता हे सगळं मी सुद्धा फॉलो करते. आता मी सुद्धा त्या कुमारिकांना बोलवत असते, त्यांचं पूजन करते. पण ते काय ना की जे परंपरागत चालत आलेलं आहे आई करायची म्हणून मी करते, मग त्यातल्या बऱ्याचशा गोष्टींचं अज्ञान आहे. तर आपण नेमकं कुमारिका पूजन का करतो आणि त्याचं काय नेमकं कारण आहे याविषयी मला ऐकून घ्यायला आवडेल.
2: आपण जसं मग आपण मागच्या एपिसोडमध्ये आपण म्हटलो होतो की जिचं पूजन करतोय तर ती कोण आहे, तर ती शक्ती स्वरूप आहे जी कुमारिका आहे. तर आपण जसं कुमारिकेचं पूजन करतोय तसं म्हटलो की हे जग ब्रह्मांड कोणामुळे, तर शिव आणि शक्तीमुळे. आणि ह्या शिव आणि शक्तीचं उपासना करत असताना जसं महादेवाला इतर गोष्टींचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या किंवा या गोष्टी कराव्या लागतात, किंवा कुठल्याही सामान्य व्यक्तीला ती शक्ती प्राप्त करून घेण्याकरता ती उपासना आराधना करावी लागते. परंतु जिचं स्वतःचं नावच शक्ती आणि जिच्यापासून सर्व तंत्रमंत्र विद्यांची निर्मिती झाली अशी स्वरूप म्हणजे कोण, तर ती शक्ती म्हणजेच ती पार्वती आहे. आणि याच पार्वतीचं जे कुमार रूप आहे तिला आपण कुमारिका म्हणतो. आणि या विशेष करून या 9 दिवसांमध्ये 9 कुमारिका पूजनाचं अधिक महत्व आहे. आपण मागच्या एपिसोडमध्ये मी जसं बोललो होतो की प्रथम शैलपुत्रीची द्वितीय ब्रह्मचारिणी, ज्या ज्या लोकांना रोज करता येणं शक्य नाहीये, त्यांनी अष्टमीच्या दिवशी तरी या नऊ कुमारिकांना एकत्र करून पूजन करावं. कविताताई आपल्याला आठवत असेल की जुन्या घरी आपल्या काळी आज पण असं व्हायचं की रोज एक कुमारिका यायची, कुमारिकेला भोजन करायचं, तिचं पूजन करायचं आणि मग तिचं म्हणजे योग्य पूजन करून आपण तिला सत्कार करायचो. तर ते होत नाही म्हणून आज आपण एका दिवशी अष्टमीच्या दिवशी नऊ कुमारिकांना बोलवतो. परंतु ही कोण आहे, ही शाक्षत शक्ती स्वरूप आहे. आणि जसं म्हटलो की आपण मूर्तीचं पूजन आहोतच, परंतु मूर्तीचं पूजन करत असताना मूर्तीचं फक्त आपल्याला ते देवाचं स्वरूप आणण्याकरता, परंतु जे साक्षात आपल्या बरोबरच आहे त्याला देवत्व आहे, त्यांच्यामध्ये देवत्व आहे हे शोधण्याचा एक प्रकार आहे की ज्या कुमारिकांमध्येच आहे. आणि ही साक्षात शक्ती ही पुढे भविष्यात सृजनशील नारी होणार असते आणि तिच्याकडे ही प्रदान होतोय. तर म्हणून म्हटलं की ती तिच्यामध्ये बाय बर्थ आहेतच. तर त्या नारीचं पूजन आम्ही करतोय की जिच्यामध्ये ही शक्ती आहे आणि जिच्यामध्ये सृजनशीलता आहे असे कुमारिकेचं पूजन आम्ही इथं करणार आहोत.
1: मला इथे एक थोडंसं तुम्हाला म्हणायला नक्की आवडेल. तुम्ही आता जे सांगितलं की स्त्री ही शक्तीचं स्वरूप आहे, पण मला असं वाटतं स्त्रिया ह्याचा वेगळाच अर्थ काढून स्त्रीमुक्तीच्या मागे जास्त धावलेल्या आहेत आणि आपल्यातली शक्ती विसरून गेल्या आहेत. मी हे वेगळ्या अर्थाने म्हणते की आपल्यातला स्वाभिमान बऱ्याचदा स्त्रिया विसरून जातात किंवा आपण काय करू शकतो हे विसरून जातात. तर मला असं वाटतं नवरात्राच्या निमित्ताने त्याच्यावर भर दिला पाहिजे उपासनेच्या बरोबर, की स्वतःतला आत्मविश्वास जागवला पाहिजे
2: किंवा
1: हा म्हणजे त्याच्या जे फाटे फोडलेले आहेत ना निष्कारण स्त्रीत्वाला ते विसरून जे जसं त्यांनी सांगितलं की सृजनत्व किंवा शक्ती ह्या स्वरूपात आपल्याला जाणणं फार महत्वाचं आहे. आणि ह्या दृष्टीने शक्तीच्या दृष्टीने मी अजून एक तुला सांगेन की मुलींना स्वसंरक्षण करायला शिकवायला पाहिजे ही आजच्या काळाची गरज आहे. नवरात्राच्या निमित्ताने अशी शक्ती मुलींमध्ये आपल्याला द्यायला हवी आहे हे महत्वाचं आहे. मला असं
2: मला सांगायला नक्की आवडेल की आपल्याकडे म्हटलं होतं की ललिता पंडिता वजा घरातली स्त्री कोण आहे की जी खऱ्या अर्थाने पंडित आहे आणि पंडित ती तिचं पांडित्य ती सिद्ध करते मुलाबाळांना शिकवून. जसं म्हटलं की घरातला कर्ता पुरुष जो असेल तर त्याचं लक्ष हे बाहेरच्या व्यावहारिक ज्ञानाकडे किंवा व्यावहारिक जीवनाकडे असतं, परंतु खऱ्या अर्थाने मुलांना सृजनता किंवा मुलांना बौद्धिक जी उन्नती करते तर ती करणारी घरातली ती स्त्री आहे, ती शक्ती आहे आणि तिच्यामुळे ते घर खऱ्या अर्थाने उभं आहे. तर म्हणून म्हणलं की त्या नारीचं त्या शक्तीचं पूजन म्हणजे खऱ्या अर्थाने नवरात्र. म्हणून म्हणलं की मी एक नक्की सांगेन ना की आजच्या या समाज जीवनामध्ये बाकी काही असून असो आपल्या घरातल्या स्त्रीला सन्मानित करा तर तुम्ही खऱ्या त्या नवरात्राची उपासना कराल एवढं मी नक्की म्हणेन.
3: आता तुम्ही उपासना म्हटलेलं आहे आणि उपासना ही कुठल्याही मंत्राशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आणि मी जेव्हा जेव्हा आपणही म्हणजे सगळेच कुठल्याही देवीच्या किंवा कुठल्याही मंदिरात जातो त्यावेळेला तिथे प्रवेशद्वारावरच श्लोक लिहिलेला असतो. तर देवीच्या मंदिरांमध्ये अनेक श्लोक असतात पण त्याने प्रकर्षाने नेहमी जाणवणारा म्हणजे ओम ऐम ह्रीम क्लीन चामुंडाय विच्चे. तर ह्या श्लोकाचा अर्थ मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल.
2: खूप छान प्रश्न विचारत आहे. प्रत्येक देवी मंदिरामध्ये ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र लिहिलेला असतो, परंतु बहुतांश लोकांना माहितीच
1: नाही
2: किंवा त्याचा चुकीचा उद्गार पण निघतो. परंतु जसं म्हटलो ना की मंत्र हे खऱ्या अर्थाने शस्त्र पण आहे, ते शास्त्र आहे तर ते शस्त्र पण आहे आणि त्याचा योग्य वापर आणि योग्य उच्चार हा झालाच पाहिजे. तर त्याच्यासाठी म्हणून तो आणि हे काय आहेत तर ओम ऐम ब्रीम क्लीम हे ना हे साक्षात बीज मंत्र आहेत. आणि या बीज मंत्रांचा तुम्ही बघितलं असेल, तुम्ही वडाच्या झाडाची कधी बी बघितली का?
1: नाही.
2: ती दिसूच शकत नाही, ती एवढी छोटी असते की ती उघड्या डोळ्यांनी दिसूच शकत नाही. परंतु त्यापासून होणारा वृक्ष हा वृक्ष केवढा विशाल असतो, तसंच हे बीज मंत्र आहेत यांच्यापासून तयार होणारी शक्ती ही प्रचंड त्या वटवृक्षापेक्षाही अधिक पद्धतीने विशाल आहे. तर या प्रत्येक मंत्राचा प्रभावी आणि एक शक्तिशाली अर्थ प्राप्त होतो आपल्याला. म्हणून या मंत्राचा उच्चार करावा आणि असं सांगितलंय, तसं त्याच्यामधलं ओम सांगितलंय. आपण प्रत्येक कुठल्याही देवासाठीच्या आधी ओमचा उच्चार केला तो ओम हे काय तर हे सार्वभौमिक ध्वनी आहे जो पूर्ण ब्रह्मांडातील सर्वोच्च शक्ती आणि अनंत ऊर्जा ज्याच्यामध्ये सामावली आहे आणि त्याच्यामध्ये अस्तित्व दिसतं ती शक्ती म्हणजे ओम आहे. म्हणून आपल्याकडे ओम हा प्रत्येक देवांच्या आधी लावलेला उच्चार आहे, तर तो ओमचा उच्चार आपण केला जातो. त्यानंतर ऐम ऐम हे साक्षात सरस्वतीचं प्रतीक आहे की जो सरस्वतीचा बीज मंत्र आहे जिच्यापासून आपल्याला ज्ञान विद्या बुद्धी ह्या ध्वनीमुळे प्राप्त होतात. आणि या मंत्रांच्या उच्चाराने जी ध्वनी उच्चारित होतो जो ऑरा तयार होतो हे आपल्याला त्या पद्धतीने प्राप्त होत असतं. म्हणून सरस्वतीचं प्रतीक असेल तर तो ऐम हा शब्द वापरला जातो. जसं आपण म्हटलो की रीम, रीम ही काय तर हे साक्षात दुर्गेचं प्रतीक आहे. परंतु हे दुर्गेचं प्रतीक असताना याच्यामध्ये आपले हृदय शुद्ध करण्याची प्रक्रिया या माध्यमातून होत असते. या मंत्राच्याच कृपाने आध्यात्मिक आणि जी काही आपण जी काही साधना आहे ती कशाने प्राप्त होते तर या रीम या उच्चाराने होत असते. आणि क्लिम, जर म्हणजे क्लिम हे कशाचं प्रतीक आहे तर हे आकर्षणाचं प्रतीक आहे. याला महालक्ष्मीचं पण स्वरूप मानलं जातं. परंतु हे क्लिम हे आकर्षण प्रत्येक गोष्टीमध्ये जसं म्हटलं की शक्ती आहे, परंतु ती आकर्षण करण्याची ती आपण आमच्यासाठी प्राप्त हो आणि जिच्यामधनं चांगली ऊर्जा प्राप्त हो. जसं आपण देवीकडे गेलोय आणि देवीची उपासना करतोय तर तिच्याकडनं आपलं काय घेऊन जाणार आहे तर चांगली ऊर्जा ही आम्हाला प्राप्त हो म्हणून तो मंत्र म्हटलोय. आणि चांगल्या ऊर्जा आम्हाला त्या देवीच्या कृपेने प्राप्त हो याकरता म्हणून क्लिम या गोष्टीचा उच्चार केलाय. आणि मग आपण सर्वात शेवटी शब्द वापरला चामुंडा. चामुंडा हा शब्द देवीसाठी वापरला जातो की जो चंड आणि मुंड या राक्षसांचं विध्वंस करणारी ही चामुंडा, तर ती आमच्या सर्वांचंही रक्षण करो आणि आमच्या सर्वांचं रक्षण करणारचं प्रतिनिधित्व. जसं ताई मगा म्हटल्यात की प्रत्येक स्त्रीनी समाजामध्ये कसं व्हायला पाहिजे, तर ती चामुंडा ती सर्वार्थाने शक्तिशाली झाली पाहिजे.
1: सकारात्मक
2: दृष्टीने पण म्हणजे विचारणं ते ती झालीच पाहिजे. अधिक बाकीच्या ज्या समाजामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या ज्या काही तिच्या समोर संकट आहे हिच्यामध्ये तिने महिषासूर वध करणारी जी महिषासूर मर्दिनी आहे हिचं स्वरूप धारण केलं पाहिजे. परंतु योग्य वेळी समाजासाठी दिशादर्शक म्हणून ही चामुंडाच आहे, ही महिषासूर मर्दिनीच आहे. आणि विच्चे हा शब्द सर्वार्थाने रक्षण करणार आहे, सर्व संकटांचं निवारण करणार आहे ही विच्चे. असं ऐम रीम क्लिम चामुंडा विच्चे म्हटलं.
3: एवढा मोठा अर्थ आहे
1: खरंच. म्हणजे तसं त्याला नरवाण मंत्र म्हणतात, नऊ
2: अक्षरांचा आहे,
1: पण त्याच्यामध्ये अर्थ मात्र किती मोठा सामावलेला आहे.
3: वा. तर श्रोते हो, कविताताई आणि कावळे गुरुजींशी जे आपण गप्पा मारतो आहोत तो विषय उत्तरोत्तर वाढत जातोय आणि विषय रंगत जातोय. मुख्य म्हणजे कारण की इतका छान माहितीपूर्ण असा विषय आहे आणि गुरुजी इतकी छान माहिती सांगतायत आणि कविताताई तुम्ही सुद्धा त्यांना अगदी अचूक प्रश्न विचारत आहात जे सामान्य लोकांना पडलेले आहेत, त्यामुळे ही चर्चा अजूनच वाढत जाणार आहे. आणि तसं बघायला गेलं तर दसऱ्यापर्यंतच नवरात्रोत्सव साजरा केला जातो असं नाही, तर नवरात्रोत्सव आपण कोजागिरीपर्यंत साजरा करतो आणि पुढच्या आठवड्यात कोजागिरी आहेच आहे. आणि अशीच ही रंगत जाणारी जी चर्चा आहे ती आत्तापुरती आपण थांबवूया आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करते की तुम्ही पुढच्या आठवड्यात सुद्धा आमच्यासोबत गप्पा मारा, पुन्हा आम्हाला एकदा भेटायला या आणि तुमचा जो काही ज्ञानाचा जो खजिना आहे तो आमच्या सगळ्यांसोबत तुम्ही शेअर करा अशी तुम्हाला मी विनंती करते. आणि श्रोते हो, पुढच्या भागात सुद्धा आपल्यासोबत कविताताई आणि कावळे गुरुजी असणार आहेत, पण आत्तापुरतं मात्र वेळेचं बंधन असल्यामुळे आपण थांबतो आहोत. पण भेटूया हाच विषय कंटिन्यू करण्यासाठी आणि अशाच गप्पा मारण्यासाठी वृत्तीची निवृत्ती ह्या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात.

नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. प्रसिद्ध जनकवी पी सावाराम यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपण त्यांच्या विविध गीतांचा मागोवा घेत आहोत. मंडळी, पी सावाराम यांची विविध गाणी अतिशय लोकप्रिय होत होती. सर्वसामान्य माणसांच्या विशेषतः स्त्रियांच्या मनातील भावभावना अत्यंत साध्या सोप्या शब्दात शब्दबद्ध केलेली त्यांची गाणी घराघरात पोचली, लोकांच्या मनात घर करून बसली. आणि याच कारणामुळे पी सावाराम यांना जनकवी ही उपाधी आपल्या नाशिकचे तात्यासाहेब म्हणजेच साहित्य सम्राट विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांनी दिली. त्यांच्या रसपूर्ण आणि भावगर्भ गीतांच्याद्वारे महाराष्ट्रातील असंख्य घरापर्यंतच नव्हे तर घरातल्या स्वयंपाक घरापर्यंत देखील पी सावाराम पोचले. खानदानी दिवाणखान्यापासून गोरगरिबांच्या ओटीओसरीपर्यंत सर्वत्र त्यांच्या नावाचा संचार झाला. नागरवस्तीवरच ते थांबले नाहीत तर ग्रामीण भागातील झोपड्यात आणि चावडी चव्हाट्यावर देखील त्यांचे स्वागत झाले. त्यांच्या साध्या सोप्या रचनांमुळे कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी पी सावाराम यांना दिलेली जनकवी ही उपाधी सार्थ होते. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया पी सावाराम यांच्याच एका सुंदर भक्तिगीताने. आवाज लता मंगेशकर यांचा, संगीत वसंत प्रभू यांचे.

रसिक हो, स्त्रीच्या मनातील भावभावनांची विविध रूपातील स्थित्यंतरे दाखविणारी पी सावाराम यांची काही काव्यपुष्पे आपण आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात ऐकत आहोत. मंडळी, लग्न करून सासरी आलेल्या नववधूचे आपल्या गृहलक्ष्मीचे दृष्ट काढून म्हणजेच लिंब लोण उतरून तिची सासू स्वागत करते आहे. ही नववधू घरात नवीनच येत असल्यामुळे साहजिकच बावरून गेली आहे. तिची सासू तिला धीर देते आहे, हे घर तुझ्या आगमनाने हर्षित झाले आहे, तू आपल्या घरी आली आहेस मुली. एका सासूने केलेले हे प्रेमस्वागत ऐकूया पुढील भावगीतातून. वसंतप्रभू यांच्या संगीत नियोजनात हे भावगीत गायले आहे लता मंगेशकर यांनी. ऐकूया शेवटी.

स्त्री सुलभ लज्जेने ही नवोढा मिलनाच्या स्वप्नांची पूर्तता होण्याची वेळ आल्याचे जाणवून आपल्या प्रियासह कशी व्यक्त होते आहे ऐकूया या पुढील गाण्यातून. 1950 राम राम पाहुणं या चित्रपटापासून सुरू झालेला चित्रपटगीतांचा पी सावराम यांचा प्रवास 1980 भालू या चित्रपटापाशी थांबला. त्यांच्या या शेवटच्या चित्रपटातील एक युगुलगीत ऐकूया आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात, संगीत विश्वनाथ मोरे यांचे. गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे व्हावे मिलन.

आपल्या पतीसोबतच्या मिलनाची ती पहिली रात्र आल्याचा विलक्षण आनंद ती किती उत्कटपणे हर्षाने व्यक्त करते आहे बघा. लाजबावरी मी सावरता हर्षही माझा बघतो चोरून, भासतयाचा नेतो ओढून स्वप्नांच्या हृदयात, आली हासत पहिली रात उजळीत प्राणांची फुलवात. हंसध्वनी रागातील हे गीत शिकलेली बायको या चित्रपटातील असून लता मंगेशकर यांनी गायले आहे. ऐकूया.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आज आपण ऐकत आहोत जनकवी पी सावराम यांची गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. मंडळी, माहेर सोडून सासरी आल्यावर आपले माहेर आणि सासर दोन्हीही एकरूप झाल्याचे तिला जाणवते. जणू कृष्णा मिळाली कोयनेला. माहेराप्रमाणेच चांगले सुयोग्य सासर मिळाल्याचा सुखद अनुभव ती व्यक्त करते आहे या पुढील भावगीतातून. आवाज लता मंगेशकर यांचा.

या संसारात काही म्हणजे काही उणे नाही, सुख माझ्या दारी आले आहे। त्या सुखासवे येणारा उद्याचा तो दिवस सोन्याचा असणार आहे। अमर सुखाची पडता दृष्टी, उजळून जाता जीवन सृष्टी, उणेन काही सुखरूप मीही, सर्व सुखाच्या मंदिरी सुख येता माझ्या दारी। बायकोचा भाऊ या चित्रपटातील पी सावळाराम यांचे गीत गायले आहे लता मंगेशकर यांनी, संगीत वसंत प्रभू यांचे।

या प्रीतीच्या अशाच आनंद हिंदोळ्यावर लहरत येणारे हे पुढचे प्रसिद्ध गीत ऐकूया कन्यादान या चित्रपटातील. माझी या नयनांच्या कोंदणी उमलते शुक्राची चांदणी.

श्रोते हो, प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर पी सावाराम यांच्याबद्दल काय म्हणाले? उत्तरासाठी प्रतीक्षा करूया पुढच्या भागाची. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 77वा, दशक 6वे, समास 3रा, मायेचा उद्भव। जय जय रघुवीर समर्थ। तत्वांमध्ये मी पण गेले, निर्गुण रूप उरले, सोहम भावाने आत्मनिवेदन प्रत्ययास आले। देवभक्त ऐक्य झाल्यावर विभक्तता नष्ट होते। निर्गुणाला जन्म मरण नाही, निर्गुणाला पाप पुण्य नाही, निर्गुणी झाला की मुक्त होतो। तर कोहम भावात गुंतलेला असेल तर प्राण्याच्या मनात संशय निर्माण होतो, स्वतःला स्वतःची भूल पडते। गुरफटलेला माणूस कोहम असे म्हणतो, तर विवेकी माणूस सोहम म्हणतो। आत्मतत्व प्राप्त झाल्यावर अहम सोहम दोन्हीही मावतात। त्यानंतर उरलेले स्वरूप म्हणजे संत, देही असूनही देहातीत असे त्यांचे स्वरूप असते। संशयी वृत्ती नाहीशी व्हावी म्हणून हे आधी बोललेलेच पुन्हा बोलावे लागले। या प्रसंगाबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे मायोद्भव नाम तृतीय समास समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 6वे, समास 4था, माया ब्रह्म निरूपण। जय जय रघुवीर समर्थ। जय श्रीराम। कृतयुग 17,28,000 वर्षे होते, तर त्रेतायुग 12,96,000 वर्षे, द्वापार युग 8,64,000 वर्षे होते, तर कलियुगाची वर्षे होती, वर्षे आहेत 4,32,000। आणि ही चार युगे मिळून 43,20,000 वर्षे होतात। अशा प्रकारची चार युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस, असे सहस्र दिवस म्हणजे विष्णूची एक घटिका, अशा विष्णूच्या सहस्र घटिका म्हणजे ईश्वराचा एक पळ, असे ईश्वराचे सहस्र पळ म्हणजे शक्तीचे अर्धे पळ, अशी संख्या सर्व शास्त्रांमध्ये सांगितली आहे। अशी अनंत शक्ती असून अनंत रचना होते आणि जाते, तरी देखील परब्रह्माची अखंड स्थिती मोडत नाही। वास्तविक पाहता परब्रह्माची कशी आली स्थिती, पण ही एक बोलण्याची रीत आहे। वेद आणि श्रुती देखील परब्रह्माबाबत नेती नेती असे म्हणतात। 47,060 म्हणजे शके 1581 दासबोधाची रचना झाली। पुढे सर सकट वर्ण संकर होणार आहे अशा रीतीने चराचरात सर्व रचले आहे। इथे एकाहून एक थोर आहे, येथील विचार पाहता अंत लागत नाही। एक म्हणतात विष्णू थोर, एक म्हणतात रुद्र थोर, एक म्हणतात सगळ्यांमध्ये शक्ती थोर, असे आपल्या परीने बोलतात। पण कल्पांताच्या शेवटी तर सर्व नष्ट होईल असे श्रुती बोलतात। आपापल्या उपासनेचा लोकांना अभिमान वाटतो, पण खरे काय ते साधूविना कोणी जाणत नाही। साधू सांगतात आत्मा सर्वत्र व्यापक आहे, बाकी सगळे माईक चराचर आहे। चित्रांमध्ये सेना काढली तर त्यात कोण थोर आणि कोण लहान हे तुम्ही विचारले तर त्याचा काही उपयोग नाही। स्वप्नामध्ये खूप काही पाहिले, लहान थोर अशी कल्पना केली, पण जागे झाल्यावर काय झाले पहा। जागृतीचा विचार पाहिल्यावर लहान थोर कोणी राहत नाही, सगळी स्वप्नाची रचना होती असं लक्षात येतं। हा सगळा विचार आहे, इथे लहान थोर कोणी नाही हे ज्ञानी माणसे सगळे जाणतात। जो जन्माला आला तो मी थोर म्हणतच मेला, पण याचा विचार श्रेष्ठ जनांनी केला पाहिजे। ज्यांना आत्मज्ञान झाले तेच थोर महाजन असे वेदशास्त्री पुराणे आणि साधुसंतांनी सांगितले आहे। सर्वांमध्ये एकच परमेश्वर आहे, त्यामध्येच हरिहर होतात जातात। खरा परमेश्वर निर्गुण निराकार आहे, तिथे उत्पत्ती विस्तार स्थानमानाचा विचार नाही। नाम रूप स्थान मान हे केवळ अनुमान आहे,
त्याचा निर्णय ब्रह्मप्रलय झाल्यावरच होईल. ब्रह्म प्रलयापासून वेगळे आहे, ब्रह्म नावारूपापेक्षा श्रेष्ठ आहे, निराळे आहे. ब्रह्म सदा सर्वकाळ असतेच असते, तसेच आहे. ते जे ब्रह्म आणून जाणून त्याचे निरूपण करू शकतात तेच ब्रह्मविद्या जाणणारे ब्राह्मण असे जाणावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्मनिरूपण नाम समास चतुर्थ समाप्त. जय जय रघुवीर.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नाम हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन. संसारातील सार आपला करावा रघुवीर, कली अत्यंत मातला नीती कर्तव्याचा विसर पडला. अनाचार होतसे फार आता नाही रामा वाचून दुजाठाव. चोराने घरफोड केले मग जागृतीचे कारण नाही उरले. म्हणून असावी सावधान वृत्ती, अखंड राखावी भगवंताची स्मृती. भगवंताशी अनन्य होता दुःखाची नाही तेथे वार्ता. अभिमान वृत्ती सोडावी बरी त्यास घडे रामसेवा खरी. सरे मीपणाची उरी ब्रह्मरूप दिसे चराचरी. म्हणून ज्याने जन्माला घातले ज्याने आजवर रक्षण केले तो माझा धनी हे ठेवून चित्ती भावे भजावा रघुपती. रामाचे व्हावे आपण राम जोडावा आपण हेच जन्माचे प्रपंचाचे मुख्य कारण. म्हणून रामाविण न माने कोणी त्राता धन्य त्याची माता पिता. प्रपंच तसा परमात्म्या वाचून हे जसे अलंकार सौभाग्य वाचून. अलंकार सर्व घातले पण सौभाग्य तिलक न लावले तैसे रामाविण राहणे आहे खरे. ऐहिक आणि पारमार्थिक न जाणावे एकाहून एक परते. ऐहिक आणि पारमार्थिक सुख रामा वाचून नाही देख. म्हणून शुद्ध असावे आचरण तसेच असावे अंतःकरण. त्यात भगवंताचे स्मरण हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन. रामचरणावर ठेवावा विश्वास हेच परमार्थाचे भांडवल खास. ऐहिक वागण्यात रामाचे स्मरण हीच परमार्थाची खरी शिकवण. माझे हित भगवंताचे हाती हीच ठेवावी मनाची प्रवृत्ती. राम करता ही असावी भावना तो जे करील ते आपल्या हिताचे जाणा. भाव ठेवावा रामापायी पण व्यवहार चुकून देई. परमात्म्याचे राखणे अनुसंधान हाच परमार्थाचा मुख्य मार्ग जाण. बाह्यांगाने करावी प्रपंचाची संगती चित्ती असावा एक रघुपती. प्रयत्न करणे आपल्या हाती यश देणे भगवंताचे हाती. प्रयत्नाला न पाहावे पुढे मागे परी परमात्मा उभा आहे मागे. ही ठेवावी जाणीव मनामध्ये. प्रपंचात दक्षतेने वागत जावे धीर सोडू नये. भगवंताचे आधारावर निभ्रांत असावे. सर्व कामधंदा घरी करी पण चित्त लेकरांवरी. ऐसे जैसे करी जननी जाणा तैसे वागावे आपण. काया गुंतवावी प्रपंचात मन असावे रघुनाथात. नीतीधर्माचे आचरण पवित्र असावे अंतःकरण. त्यात कर्तव्याची जोड पूर्ण त्या सर्वात राखता आले अनुसंधान. तर याविण दुजा परमार्थ नाही जाण. व्यवहार उत्तम प्रकारचा केला पण परमात्मा विसरला तो व्यवहार दुःखच देता झाला. असावी सावधान वृत्ती अखंड राखावी भगवंताची स्मृती. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: श्रोतेहो नमस्कार. आणि सिंधींच्या यशाचे रहस्य ह्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते. आणि नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत अनिरुद्ध जोशी सर. तर नमस्कार सर, आज देखील तुमचं अतिशय मनपूर्वक स्वागत आहे स्टुडिओमध्ये. आणि आज आपण आपल्या गप्पांना सुरुवात करूया.
1: नमस्कार. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे रेडीमेडवाल्या मोहनलालचा किस्सा. झालं असं, नाशिकला मेन रोडवरती भद्रकाली या भागामध्ये हातगाडीवरती एक वर्षापासून ते 8-10 वर्षाच्या मुलींपर्यंत ज्या जांगचड्ड्या इलास्टिकवाल्या विकल्या जायच्या, त्या इलास्टिकच्या असलेल्या जांगचड्ड्या विकणारा एक मोहनलाल नावाचा एक सिंधी होता. काय काय लोकं धंद्यात आयडिया हुशाऱ्या करतात आणि सिंधी लोकं तर त्यातल्या त्यात विशेष. तर त्या मोहनलालचीच खासियत ही होती की तो रिकामे फिरणारे बेरोजगार लोक त्या काळी 70-72 साली शोधायचा की बोलाय बिलायला हुशार आहे पण ह्याच्याजवळ भांडवल नाही आहे, लहान मोठी नोकरी करतो आहे किंवा नोकरीच्या शोधात आहे. तर तशा माणसाला तो पकडायचा आणि त्याला सांगायचा की मी तुला हातगाडी भाड्याने मिळवून देतो, तू त्याच्यावरती एक चादर अंतरून त्याच्यावर तू माल लाव आणि तुला तर मी काही शिकवायला नको, तू तुझ्या मित्रांचं बघतो. 4 रुपयाची जांगचड्डी 5-6 विकली जाते, 2 रुपयाची 2.5 रुपयाला 3 रुपयाला विकली जाते. तू जर का सकाळी 9 ते रात्री 9 दिवसभर मेहनत केलीस तर अगदी 8 आणे चड्डीप्रमाणे जरी 50-60 चड्ड्या विकल्यास तर 20 रुपये कमवशील. 70-72 साली सरकारी नोकऱ्याला 500 रुपये पगार असायचा. त्या जमान्यामध्ये त्या माणसाला असं रोजी पिक्चर तो लोभ दाखवायचा की 20 रुपये रोज कमवू शकशील. कारण त्यांनी जर रेडीमेड दुकानात नोकरी केली तर त्याला 200 रुपये महिना पगार असायचा त्या जमान्यात. आणि त्या 200 रुपये महिना कुठे आणि 10 दिवसात 200 रुपये मिळणार म्हणजे मला 600 रुपये महिना सुटेल. तो म्हणायचं चालेल, महा त्याला म्हणायचं ठीक आहे मी तुला एक काम करतो 500 रुपयापर्यंत जास्तीत जास्त, आधी 200-250 देईन तुझं धंदा करण्याचे हे बघेन आणि मग तुला 500 रुपयापर्यंत जास्तीत जास्त तुझं लिमिट तुला उधार देईन, पण तुझी माझी भागीदारी, तुला मी पार्टनर बनवतो. म्हणजे काय? तर म्हणजे असं की मी तुला माल देतो, तू माझा वर्किंग पार्टनर, माल तू विकणार माल मी देणार. मग त्यामुळे तू जर माझा पार्टनर असशील तर तू दुकानात दुसऱ्याचा माल कसा विकणार, माझाच विकणार ना. त्यामुळे तुला दुसरीकडचा माल विकायला परवानगी नाही, माल तू फक्त माझाच विकायचास. आणि त्या पार्टनरशिपपोटी तू 20 कमव 30 कमव किती कमव, मला फक्त 5 रुपये रोज वेगळा द्यायचा आणि ते रोज दुपार दिवसभरात येऊन 5 रुपये तो त्याच्याकडनं घेऊन जायचा. असे कमीत कमी 10 पेक्षा जास्त 15-16-17 लोक त्यांनी जागोजागी पेरलेले होते. शिवाजी रोड, मेन रोड, भद्रकाली सगळीकडे, भोरपट्टी, दैपूल. आणि त्याचं काम तेच, दिवसभर फिरून त्यांच्याकडून पैसे गोळा करणे. मग त्याच्यामध्ये ते लोकांना सांगायचं की जी तुझ्याकडे संपला असेल माल, डझनभरातल्या 8-9 चड्डे विकल्या गेल्या, त्या परत माझ्याकडनं तू 1 डझन किंवा 1/2 डझन मागवायच्यास. म्हणजे तो 7-7 ते पैसे गोळा करताना त्यांना विचारत राहायचं तुम्हाला काय दुसरा माल पाहिजे ते सांगा. आणि मग दिवसभरामध्ये पुन्हा चक्रा मारून 2-3 तो त्यांची जी जी काही डिमांड असेल, त्या काही काही फोन बिन नव्हते, तर चक्रा मारून त्यांना तो मालही सप्लाय करत राहायचा. आणि त्यांना आधीच स्ट्रिक्टली सांगितलं होतं की बाहेर तू दुसऱ्यांकडे माल घ्यायचा नाहीस. आणि मग त्याच्यात त्याची हुशारी अशी होती की जी इतर ठिकाणी 4 रुपयाला असेल ती चड्डी याच्याकडे 4.25 किंवा 4.5 रुपयाला. त्या जमान्यामध्ये 70-72 म्हणजे 15 पैसे 10 पैसे चहा मिळत असे, 8 आणे 3 मिसळ पाव मिळत असे. तर त्या जमान्यामध्ये प्रत्येक चड्डीमागे 4 आणे किंवा 8 आणे जरी जास्ती म्हटले, एका दुकानदाराने दिवसभरामध्ये एका फेरीवाल्याने त्याच्याकडनं 3 डझन माल फक्त खरेदी केला तर सायत्रिक 18 रुपये, नाही 18-9 रुपये तर नक्कीच गॅरंटेड जास्ती मिळायचे. 9 रुपये एका दिवशी एका फेरीवाल्याकडून जर म्हटलं तर 10 जणं जरी सरासरी 12-10 जणं म्हटले तर 90 ते 180 या रेंजमध्ये त्याला 100-150 रुपये रोज ज्यादाचा नफा. मुळात इतर लोक जे 4 रुपये 3 रुपये 5 रुपयाला विकतात त्यांचा तर नफा आहेच आहे रुपया 18 आणे 12 आणे काहीतरी, पण हा ते याच्यापेक्षा वरतून नफा घ्यायचा. तर मग त्यामुळे त्यांचा ओबिलायझेशन हेच असायचं की मला कोणीच देत नव्हतं, 500 रुपये तेव्हा लोन मिळायचं नाही बँकेमध्ये, त्याला 1000 रुपयासाठी जामीन बिमीन द्यावा लागायचं. त्या जमान्यात त्यांनी ते केल्यानंतर ते लोक त्याच्या ऑब्लिगेशन झाले असायचे. त्यावेळेला एक राजू परमार नावाचा एक गुजराती पोरगा होता, त्याचा मोठा भाऊ पण दोघे मोठे भाऊ पण जंगचाट्या विकत असत, मुरलीकडनंच माल घेत असत त्या मोहनकडून. आणि मग त्या धाकट्याला बारक्याला म्हणे, का रे तू काय नुसता फिरतो इकडे तिकडे, तुलाही देतो माल. पण तो धाकटा फार हुशार होता त्यांनी सगळं हिशोब केला, त्यांनी इतर ठिकाणी जाऊन चौकशा केल्या, मिळतोय ना माल घेऊन टाका ताब्यात. आणि त्यावेळेला मेन रोडला बँकेमध्ये एक खातं उघडलं त्यांनी जाऊन 10-20 रुपये भरून. आणि एकच करायचा तो, त्याचे पैसे आणि आपले नफ्याचे पैसे किती होते त्याचा रोजच्या रोज हिशोब करायचा. आणि दुसऱ्या दिवशी बँक उघडली की 30-40-50 जे काय नफा असेल तो गेल्या 2 दिवसाचा ते सगळे जाऊन पटकन भरून यायचे. कारण तो मी त्यांनी त्याचा विचार करण्याची प्रवृत्ती त्याची खूप वेगळी होती. आधी मला म्हणे 2 रुपये पण दिवसभरात खर्चायला नसायचे, आता म्हणे 2 रुपये जरी मी खर्चायला ठेवले, आईला 2 रुपये घरात दिले लहान आहे मी, तरी माझ्याकडे 12-15-18 रुपये रोज राहत आहेत. त्यांनी महिन्याभरामध्ये धंदा करून ह्यांनी जे 500 रुपयाचं उधार दिलं होतं त्याच्यावरती 400 रुपयाच्या वर कमावले. एक दिवस त्याला एक रकमी 400 रुपये परत केले, तर म्हणे काय पैसे कसे, म्हणे तुझी 500 रुपये उधारी होती 400 रुपये जमा कर. बरं म्हणे मग, म्हणे काही नाही तुला पुढच्या 4 दिवसात अजून 100 रुपये देतो, तुझा माझा व्यवहार संपला. असं कसं म्हणे, म्हणे असं कसं म्हणजे म्हणाय तर म्हणे माल परत घेऊन टाक, मी पैसे नाही देत. तुझी माझी काय बोली होती, तू माझा पार्टनर मी तुझा पार्टनर वगैरे, माल नाही नको आहे ती पार्टनरशिप भागीदारी. मी काय असं तुझ्याशी ॲग्रीमेंट जन्मभराचं हे केलं आहे का, लग्नाची बायको डिलिव्हर देऊ शकते म्हणे, माझं याचं नाही पटत. तर तू तो व्यापारी आहे, मला नाही पटत तुझं, तुझे पैसे खाल्ले तर गोष्ट वेगळी, हे घेऊन टाक. आणि त्या मुलाने नंतर दुसऱ्या व्यापाऱ्यांकडून जाऊन तुम्ही नाही देत तर मी आणखीन दुसरीकडे जाईन, दम द्यायचा तो उलटं व्यापाऱ्यांना. मग ते म्हणजे अच्छा ठीक आहे बाबा, 4 रुपया तर 4 रुपया ल्या, चलो तो उलटं बार्गेन करून 4.5 रुपयावाली चट्टी 4 रुपयाला घ्यायला लागला. असा त्यालाही एक गुरु भेटला आणि माझी त्याची त्यावेळेस ओळख होती. मी नंतर त्याला पुढे जाऊन एकदा विचारलं होतं, म्हटलं काय रे तुझं हे व्याजाचं आणि हे सगळं प्रकरण काय. तो म्हणे याच्यामध्ये मला नाशिक सोडून पळून गेलेल्याचे फटके बसलेले आहेत म्हणे, 400 रुपयाचे. 400 रुपये त्या काळी म्हणे 72 साली जेव्हा मी 2-4 हजार रुपये भांडवलात धंदा करत होतो, तर म्हणे मग ते गोळाबेरीज म्हणे सरासरी शेवटी जाऊन तेच पडतं. काही जण म्हणतात आम्हाला धंदा नाही करायचा, एक दोघं जण आणखीन काय ॲक्सिडेंटने आजारी होते, त्याची बायको म्हणे आमच्या डोक्यावर कर्ज राहण्याचा आम्हाल परत घ्या. तर मग त्या गोष्टीमुळे त्यांनी ते बंद केलं, त्यामुळे तो म्हणे मला ह्याच्याशिवाय परवडतच नाही. आणि मग तो अशा पद्धतीने धंदा करत होता. पण म्हणजे मी तुम्हाला वेगवेगळे धंदा करण्याचे आयडिया सांगतोय जे आणि किस्से सांगतोय, तर त्यातला एक महागुरू असा सुद्धा भेटला होता.
0: क्या बात है, खूपच छान. आणि आज सुद्धा तुम्ही खूप छान किस्सा आम्हाला सांगितला, तुम्ही नेहमीप्रमाणे वेळात वेळ काढून आलात आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांशी गप्पा मारल्या, त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. रसिक हो, आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची.

0: मंडळी, नेहमीप्रमाणे दुग्धामृत या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज सुद्धा आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि स्तनपानाच्या मार्गदर्शक डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी मॅडम. आणि आज सुद्धा डॉक्टर नेहमीप्रमाणेच मला नवीन पडलेल्या प्रश्नांची उत्तरं घेऊन हजर झालेल्या आहेत. आजच्या भागातला आजचा पहिला प्रश्न आता कुठला असणार आहे ते आता आपण बघूया. मॅडम, खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, स्तनपानाबरोबरच मागच्या दोन भागांमध्ये आपण खूप वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा केली. आपण खूप महत्वाचे मुद्दे त्याच्यातनं श्रोत्यांना सांगितले. आज सुद्धा असाच एक वेगळा मुद्दा घेऊन, असाच एक वेगळा प्रश्न घेऊन मी तुमच्यासमोर आलेली आहे. आणि तो प्रश्न असा की बऱ्याचदा आईला असंख्य शंका असतात, म्हणजे बरेच प्रश्न असतात. ती जर काय म्हणतो पहिल्यांदा माता झाली असेल तर तिला बऱ्याचदा शंका प्रश्न असतातच. जसं की बाळाला शिंका येतात, उचकी लागते, बाळ जांभळी देतं किंवा बाळ जोरात श्वास घेतं, अशा वेगवेगळ्या गोष्टींचं आई टेन्शन घेते. किंवा तिला वाटतं दूध पाजल्यामुळे की बाळ जोरात श्वास घेते की काय, किंवा दूध कमी आहे म्हणून उचकी लागली की जास्त दूध झालं म्हणून उचकी लागली, असा सुद्धा प्रश्न असतो. त्याचबरोबर कधी कधी असंही असतं की बाळ शिंकायला लागतात, बाळाला शिंका येतात कधीतरी अचानक, तेव्हा बाळाला माझ्यामुळे सर्दी तर झाली नाही, अशा सुद्धा बऱ्याच प्रश्नांचं तिच्या मनामध्ये काहूर असतं. तर या शंकांचं समाधान तुम्ही कसं कराल?
2: हा अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. बाळ वारंवार शिंकतं याचा अर्थ बाळाला सर्दी झाली असं नाहीये. बाळ जोपर्यंत खूप ब्रेथलेस होत नाही, खूप त्याला खोकला येतोय, त्रास होतोय, ताप आहे, सप करता येत नाही, असे बाकीच्या पण खूप साऱ्या साईन्स असतात जर आजारी असेल तर. त्यामुळे साधी शिंक आली तर लगेच घाबरून जाण्याचं कारण नाही. दुसरी गोष्ट की ही सगळ्या मुलांना सर्रास लागत असते, याचा अर्थ बाळाला काही तहानच लागली असं होत नाही. त्यामुळे उचकी लागली म्हणून त्याला काहीतरी वेगळंच साठवा वगैरे असं करू नये. बाळाला जांभई येणं हे पण नॉर्मल आहे, लहान बाळाला जांभया येत असतात. श्वासोच्छ्वास काही वेळेला बाळ जोरात घेतं, काही वेळा शांतपणाने घेतं, काही वेळेला पिता पिता ते थांबतं आणि मग काही वेळा हळूहळू श्वास घेतो, काही वेळा पिताला थांबतो श्वास घेतो आणि मग ते स्वालो केल्यानंतर परत प्यायला लागतो. म्हणजे सब स्वालो ब्रीज अशी सायकल असते. त्यामुळं बाळ वेगवेगळ्या पद्धतीनं बिहेव करतं. बाळाला आईच्या बिहेव्हिअरची आणि आईला बाळाच्या बिहेव्हिअरची थोडक्यात म्हणजे ओळख व्हायला लागते, सवय व्हायला लागते आणि मग ते एकमेकांशी ऍडजस्ट होतात. त्यामुळे लगेच घाबरून गेलं तर मातृत्व निभावणं हे अवघड होईल. त्यामुळे बाळ हे आपलं आहे, ते आपल्यासारखं ह्युमन बिईंग आहे हे समजून आणि त्याचं बिहेव्हिअर ओळखून आईने जर का न घाबरता बाळाला हाताळलं, बाळाला आनंदाने स्तनपान केलं तर स्तनपान यशस्वी व्हायला मदत होईल, नाही का?
0: नक्कीच, खूप ही महत्वाची आणि वेगळी माहिती आपण दिली. आणि अर्थातच जसे प्रश्न आईला पडलेले असतात तसे श्रोत्यांनाही पडलेले असतातच, त्याचंही उत्तम निरसन आपण केलं. आणि आता दुसरा प्रश्न असा की बाळाला पहिल्यांदा जेव्हा लघवी होते तेव्हा त्या लघवीचा आणि स्तनपानाचा काही संबंध असतो का?
2: बाळाला पहिली लघवी ही जन्मानंतर 48 तासात कधी पण होऊ शकते. पहिल्या 24 तासात लघवी जर झाली नाही तर वैद्यकीय सल्ला घ्यावा. पहिल्या 48 तासात लघवी झाली नाही तर तपासण्या कराव्या लागतील. पहिल्या 7 दिवसात लघवीची वारंवारता थोडीशी कमी असते. लघवी करण्यापूर्वी रडणे किंवा जोर काढणे बऱ्याच वेळेला नॉर्मल असते. 1-2 आठवड्यानंतर मात्र स्तनपानावर अवलंबून असलेले बाळ 24 तासात कमीत कमी 6 ते 7 वेळेला लघवी करायला लागतं. जेव्हा बाळाला 24 तासात 6 ते 7 वेळेला लघवी होते तेव्हा बाळाला दूध पुरेसं मिळतंय असा अर्थ समजावा.

0: कमीत कमी एकदा तरी लघवी व्हायला हवी. लघवी मोठ लघवीवर जर लक्ष ठेवायचं असेल तर अर्थातच मातेने बाळाला डायपर लावायला नको. डायपर लावणं हे असंही त्रासदायक असतं. बऱ्याच वेळा डायपर डर्मॅटायटिस होतो. आणि दुसरं म्हणजे बाळाला जर डायपर लावून ठेवलं तर बाळाला शी झाली शू झाली का नाही झाली हे कळत नाही. आणि मग बाळाला जर दूध पुरतंय का नाही, बाळ पितंय का नाही, बऱ्याच वेळेला दूध पुरत नाही याच्यापेक्षा सुद्धा बाळापर्यंत ते पोहोचत नाही असं असतं. म्हणजे परसिव्ड लो मिल्क सप्लाय असतो. बऱ्याच वेळेला परसिव्ड लो मिल्क सप्लाय म्हणजे काय असतं की दूध भरपूर असतं पण बाळाचं लॅचिंग रॉंग होतं आणि त्याच्यामुळे ते दूध बाळापर्यंत पोहोचत नाही. आणि मग अशा वेळेला लॅक्टेशन कन्सल्टंटचा रोल येतो की बाळाला लॅचिंग कसं करायचं हे आईला आणि बाळाला दोघांना पण शिकवायला लागतं. दोघंही एकमेकांना नवीन असतात, दोघांनाही ती सवय नसते. आणि मग बाळाला लॅचिंग जर शिकवलं तर जे पुरत नाही असं वाटणारं दूध असतं तर मग बाळाला दूध पुरायला लागतं कारण मिल्क ट्रान्सफर व्हायला सुरुवात होते. त्यामुळं लघवी आता जसं सांगितलं त्याप्रमाणे लघवीवर लक्ष ठेवणं आणि किती वेळा लघवी पुरतंय हे पाहणं हे अतिशय महत्वाचं आहे.
1: अगदीच डॉक्टर, नवीन नवीन गोष्टींची माहिती तुमच्या आमच्या संभाषणात श्रोत्यांना होती आहे, मलाही होती. त्याचबरोबर आता पुढे मला आपल्याला असं विचारायला आवडेल की बाळाच्या लघवीचा आणि स्तनपानाचा संबंध काही आहे का असं मी तुम्हाला विचारलं. तर तेच आता आपण बाळाच्या जन्माच्या वेळी त्याला काही वेळाने शी होते तर ती किती वेळा झाली पाहिजे, कधी झाली पाहिजे, किती तासांनी झाली पाहिजे, किंवा बऱ्याचदा त्याचा रंगसुद्धा कधी काळपट असतो, हिरवा असतो, तर ह्या सगळ्यांबद्दल सुद्धा नातेवाईकांना म्हणा मातेला बरेचसे प्रश्न असतात, तर त्याच्याबद्दल जरूर माहिती द्या.
0: जन्माला आल्याबरोबर गुदद्वार उघड आहे की नाही हे डॉक्टरांनी बघणं अतिशय आवश्यक असतं. जन्मानंतर 24 तासांची पहिल्यांदा शी होते त्याला मेकोनियम असं म्हणतात. ती काळी असते, ती हळूहळू हिरवी व्हायला लागते साधारण तिसऱ्या दिवसापर्यंत आणि नंतर ती पिवळी होते. 2-3 दिवसातून एकदा असं सुरुवातीला होतं आणि नंतर मग दिवसातून 7-8 वेळा शी जरी झाली तरी ते नॉर्मल असतं. शी होण्यासाठी बाळाला शीच्या छिद्रामधून साबण लावणं, तेल लावणं किंवा रिंडेल तेल प्यायला देणं असलं काहीही करू नये. ते अतिशय घातक असतं. किंवा काही चाटण चाटवणं, उबाळून काही चाटवायला चाटवणं किंवा खाऊ घालणं हे देखील अत्यंत धोकादायक असतं. पोट जर का फुगीर दिसलं किंवा एकदमच लेंडीसारखी शी झाली किंवा एकदम पाणीदार शी झाली, खूप मोठी शी झाली, चोथा पाणी शी झाली तर डॉक्टरी सल्ला घ्यावा. घरगुती काहीही उपचार करू नये. बाळ जर वारंवार दूध पिताना दह्यासारखा पदार्थ बाहेर काढत असेल तर ते बऱ्याच वेळेला नॉर्मल असतं. पातळसर दह्यासारखा पदार्थ बाळ बऱ्याचदा बाहेर काढतो. स्तनपानाच्या बाळाला अशा प्रकारची उलटी होते. भरपूर दूध प्यालं की थोडस दूध बाहेर काढत ते. पण जर मोठी उलटी व्हायला लागली, प्रोजेक्टाईल व्हॉमिटिंग व्हायला लागलं तर डॉक्टरचा सल्ला घ्यावा. त्याचबरोबर दूध आईचं जर चालू असेल तर आईच्या दुधावर तुम्हाला 24 तासामधून साधारणतः एकदा शी करतं किंवा एखादं मला 24 तासात 12-14 वेळेला प्यालं तर तितक्याही वेळेला शी करतं. दोन्हीही गोष्टी नॉर्मल असतात. जोपर्यंत होणारी शी ही सॉफ्ट सेमी सॉलिड गोल्डन येलो अशी असते तोपर्यंत घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. शी मध्ये जर बदल झाला ती जर का एकदमच पातळ पाणीदार नाचल्या दुधासाठी व्हायला लागली किंवा पाण्यामध्ये खूप शी मध्ये खूप जास्त पाणी जायला लागलं किंवा जर शी एकदम लेंडीसारखी कड्यासारखी व्हायला लागली तर मात्र डॉक्टरचा सल्ला घ्यावा. बाळ जर त्याप्रमाणे शी करत असेल तर बऱ्याच वेळेला काय होतं की बाळ जर दिवसातनं 24 वेळा शी करत होतं, बाळ जर दिवसातनं प्रत्येक वेळेला आईचं दूध प्याल्यावर शी करत असेल तर बऱ्याच वेळेला त्याला जुलाब होत आहेत का काय असं समज होतो. आणि कोणीतरी सांगतो की दूध पचत नाही आईचं आणि वरचं दूध चालू करा तर हा मात्र चुकीचा सल्ला आहे. आईचं दूध पचत नाही असं समजून वरचं दूध चालू करणं हे अतिशय चुकीचं आहे. कारण आईचं दूध पिणारं बाळ त्याला त्याला शी करणं हे नॉर्मल आहे. फक्त शी कशी होती हे बघायला पाहिजे. शी जर जुलाबाच्या शी होत असेल तर कुठून तरी बाळाच्या पोटात इन्फेक्शन गेलेलं असणार. ते इन्फेक्शन जाण्याचं कारण शोधून काढणं आणि त्याच्यावर काम करणं, ते इन्फेक्शन का होत आहे हे शोधून काढणं आणि इन्फेक्शन ट्रीट करणं हे महत्वाचं आहे. आणि शी करताना बाय थोडस रडतो, आवाज करतो, हे सगळं नॉर्मल आहे. त्यामुळे घाबरून जाण्यासारखं काहीच कारण नाहीये. स्तनपान हे आनंदाने चालू ठेवणं आणि शक्य तेवढ्या वेळेला त्याच्याबद्दल व्यवस्थित शास्त्रशुद्ध माहिती जाणून घेणं हे महत्वाचं आहे. कुठेतरी काहीतरी गुगलवर सर्च करून किंवा कुठल्या तरी कुणाकडून तरी माहिती घेऊन त्या पद्धतीनं घरगुती प्रयोग करण्यापेक्षा बऱ्याच वेळेला स्वतः त्याच्याबद्दल शास्त्रशुद्ध माहिती घेणं, लॅक्टेशन कन्सल्टंटचा सल्ला घेणं आणि दुधाच्या बद्दल जे काही निर्णय घ्यायचे ते घेणं हे महत्वाचं आहे.
1: नक्कीच खूप छान उद्बोधन डॉक्टर आजच्या भागातनं सुद्धा आपण केलेत आणि नक्कीच आजचे हे जे वेगळे प्रश्न होते ते नक्कीच बऱ्याच श्रोत्यांच्या सुद्धा मनात असतील आणि त्याचंही निरसन या कार्यक्रमाच्या माध्यमातून झालेलं आहे. तर अशाच प्रश्नांची नवीन मालिका घेऊन पुन्हा पुढच्या आठवड्यात आपण हजर होणार आहोतच. आत्तापुरता मात्र इथे थांबूया, भेटूया पुढच्या भागात अशाच नवीन गोष्टींची माहिती घेऊन. डॉक्टर तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली त्याच्याबद्दल सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
2: धन्यवाद.

नमस्कार, मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे. आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत भुलाबाई. यादव राया रणी रुसून बैसली कैसी. किती वर्षांनी हे गाणे म्हणते त्याचे कारणही तसंच आहे. जवळजवळ 25 वर्षांनी माझे भुलाबाईचे गाणे म्हणायला येणारी एक मैत्रीण भेटली. वयानुसार थोडे बदल सोडले तर बोलण्याची ढब, हसण्याची पद्धत, चेहरेपट्टी सगळं काही तेच. तेव्हा ते प्रदर्शन पाहणं राहिलं बाजूला. आमच्या उभ्यानेच 1 ते 1.5 तास गप्पा झाल्या, नंबर शेअर करून झाला आणि काल फोन पण झाला. तेव्हा आमची भुलाबाई, टिपऱ्या सगळ्या गोष्टींना इतका उजाळा मिळाला. खिरापत ओळखली नाही की जग जिंकण्याचा आनंद आठवला. किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण समाधानी होतो आणि आता समाधान सापडावे लागते. आई, भुलाबाई म्हणजे काय ग? अगं, आमच्या लहानपणी आम्ही मांडायचो भुलाबाई. त्याच्या टिपऱ्या वाजवून गाणे म्हणायचे आणि खिरापत ओळखायची. असा भाद्रपद पौर्णिमेपासून कोजागरी पौर्णिमेपर्यंत आम्हा मुलींचा संध्याकाळचा 2 तासाचा कार्यक्रम असायचा. रोज एकमेकींकडे जाऊन गाणे म्हणायचे, वेगवेगळ्या खिरापती ओळखायच्या, त्या खायच्या. तुम्हाला अभ्यास वगैरे काही नव्हतं का गाई? 2 तास बाहेर राहायच्या तर आजी आजोबा रागवत नव्हते का? आमच्या लहानपणी मोबाईल नव्हते, त्यामुळे आम्ही शाळेतून घरी आल्यावर भुलाबाईचे गाणे, शुभंकर होती, पाढे हे सगळे म्हणत, त्यामुळे वेळ पण जायचा आणि अभ्यासही व्हायचा. मग आत्ता का नाही भुलाबाई मांडत? भुलाबाई म्हणजे कोणता देव, काय असतं ते नीट सांग ना ग जरा. पूर्वी फार लवकर लग्न होत मुलींची, तेव्हा त्यांना काहीतरी करमणूक म्हणून असे खेळ खेळत. या भुलाबाईची गोष्ट अशी आहे की एकदा शिव आणि पार्वती कैलास पर्वतावर सारीपाट खेळत बसले होते. त्यात शिवशंकर हारले आणि त्यांना पार्वतीने चिडवले, तर शिवशंकर चिडून लांब जंगलात निघून गेले. मग पार्वती भिल्लिणीचा वेश घेऊन त्यांना जंगलात शोधायला गेली. तेच हे भुलाबाई भुलोजी. मग भुलाबाई आणि भुलोजी भुलाबाईच्या माहेरी येतात आणि घरी माहेरपणाला आलेली लेक जावई यांचे कोड कौतुक करायला घरातले सगळे उत्साहाने आनंदाने भारावून जातात. ही परंपरा विदर्भ, मराठवाडा, खानदेश या भागांमधली आहे. नवीन येणाऱ्या धान्याच्या स्वागतासाठी हा सण साजरा केला जातो अशी प्रथा आहे. मग कोजागिरी पौर्णिमेला जागरण करून भुलाबाई भुलोजीची मूर्ती चंद्रप्रकाशात पाटावर मांडायची. त्यांना विविध पदार्थ, तिखट, गोड, आंबट सगळेच, खास करून आटवलेले दूध असे नैवेद्य दाखवून त्या पाट्याभोवती फेर धरून नाचले जाते. पण आता ही प्रथा फार कमी प्रमाणात दिसते. यात म्हटले जाणारे गाणे म्हणजे बाईला मन मोकळे करण्याची जागा, सासरच्या लोकांची गंमत करण्याची जागा आणि माहेरचे कौतुक करण्याची जागा, असे मैत्रिणींचे हितगुज यात मांडले जायचे. बऱ्याच ठिकाणी भोंडला केला जातो. पाट्यावर हत्ती काढून तो जलाचे, लक्ष्मीचे प्रतीक म्हणून काढला जाणारा हत्ती, त्याच्याभोवती फेर धरून गाणे गायली जातात, जी बरीचशी भुलाबाई आणि भोंडला यांची सारखी पण असतात. थोडक्यात काय तर मनावरची मळब, सतत कामातून मनावर आलेला ताण, कष्ट याचे फळ नवीन आलेले धान्य त्याचे स्वागत आनंदाने जल्लोषाने करण्याचा कार्यक्रम. पण आता सगळेच कसे बदलले, त्यामुळे ती खिरापत ओळखण्याची मज्जा पण कुठेतरी विरून गेली. ए आई, आम्ही पण मांडू का ग भुलाबाई? आम्हाला पण तुमच्या लहानपणीसारखी मज्जा करू दे ना. एकमेकांकडे जाऊ, खिरापत ओळखू, मज्जा येईल ना? अरे वा, नक्की चालेल ना. आणि तुला सांगू का, मला पण सगळे गाणे अजूनही पाठ आहेत बरं का. आपण खरंच मांडूया भुलाबाई, मज्जा करूया. श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम.
पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी.

0: श्रोते हो नमस्कार, मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. श्रोते हो तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपल्या सगळ्यांच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे वृत्तीची निवृत्ती. मागच्या भागात आपण अतिशय सविस्तर अशा गप्पा मारल्या, ते म्हणजे नवरात्राची सुरुवात आणि त्यातल्या काही देवीच्या रूपांविषयी आणि त्याचबरोबर अलक्ष्मी म्हणजे काय या विषयावरती येऊन आपण थांबलो होतो. आणि आजच्या भागात मागच्या वेळेला म्हटल्याप्रमाणे कावळे गुरुजी आणि कविताताई दोघेही आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि या पुढच्या सगळ्या गप्पा कशा होणार आहेत ह्याचं पुन्हा एकदा औत्सुक्य माझ्या मनात आहेच आहे. तर तुम्हा दोघांचंही पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते.
1: नमस्कार. नमस्कार श्रद्धा.
2: नमस्कार श्रद्धाताई.
0: आणि आज
1: मी तुला एपिसोड सुरू करायच्या अगोदर आधी रागवणार आहे.
0: बरं, तर तुमचा हक्क आहे, पण कशासाठी रागवणार आहात?
1: कारण आज तू परत जे काय रंगाचे जे फॅड आहे त्याप्रमाणे लाल रंगाची साडी नेसून आलेली आहे.
0: मी आता थोडीशी त्याच्याबद्दल उकल करून घेणार आहे की हे नक्की रंगांचं फॅड सुरू झालेलं आहे ते कितपत योग्य आहे आणि देवीला सुद्धा आपण असंच साड्या नेसवतो आहोत का, हे सगळे असे प्रश्न आहेत. असो, आज पाचवी माळ आहे आणि आजचा लाल रंग होता, मला मोह आवरला नाही आणि मी लाल रंगाचे कपडे परिधान करून आलेली आहे.
1: लाल रंगाच्या साडीमध्ये खूप छान दिसतेस, त्याच्याविषयी काहीच मला म्हणायचं नाहीये. आणि त्यानिमित्ताने छान छान साड्या नेसल्या जातात तेही आम्हाला स्वागतार्ह आहे. पण देवीची उपासना ही ह्या गोष्टीमध्ये नाही असा कुठेही शास्त्रीय संकेत नाही. आता आपण गुरुजींशी त्याविषयी बोलूच या.
0: नक्कीच.
1: मला असं वाटतं आपण अलक्ष्मीपर्यंत गप्पा मारल्या
0: की
1: अलक्ष्मी म्हणजे काय, तर पुन्हा एकदा त्याला उजळणी सांगते मी, गुरुजींना विनंती करते की पुन्हा एकदा अलक्ष्मी समजावून सांगा म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप आम्हाला समजेल.
2: नमस्कार ताई. आपण मागच्या एपिसोडमध्ये आपण अलक्ष्मीपर्यंत आलो होतो. अलक्ष्मी जोपर्यंत निरसन होत नाही तोपर्यंत सुलक्ष्मीकडे लक्ष्मीकडे आपण जाणार नाही. आणि ते म्हटलो की अलक्ष्मी ही कशाचं प्रतीक आहे, तर ते दारिद्र्याचं आहे, दुर्दैवाचं आहे, जे षडरिपू सांगितले त्याच्यातलं आहे. तसं म्हटलं की काम क्रोध लोभ मोह मदमत्सर. आणि हा जो मोह आहे ना, हाच तुमच्या साडीमधला आहे. जसं म्हटलो की आपण धर्माची किंवा देवीची उपासना करत असताना आपल्याला या षडरिपूंपासून मुक्तता हवी आहे, यांच्यापासून दूर जायचं आहे. तर मग दूर जात असताना त्या गोष्टीतलं ममत्व किंवा ते म भाग काढणं म्हणजे तो त्याच्यातला मोह काढण्यासारखा आहे.
1: आणि मला मी मोहाकडेच धावते गुरुजी बघा बरं.
2: परंतु मी या गोष्टीमध्ये कुठल्याही सर्व बायकांचा रोष माझ्या अंगावरती घेणार नाही की रंगाच्या साड्या नेसाव्या की न नेसाव्या. हा त्यांचा सर्वांचा आपापल्या इच्छेचा आणि आपापल्या भक्तीचा किंवा श्रद्धेचा भाग आहे. परंतु मी हे नक्की सांगेन ना की तुम्ही कुठल्याही रंगाची साडी नेसा, परंतु त्या देवीकडे वळा, देवीच्या सेवेकडे वळा आणि आपलं मन आणि आपलं चित्त या 9 दिवसांकरता तरी तिच्या चरणी राहू द्या, तर नक्कीच त्याच्यातलं फळ प्राप्त होईल. जसं ताई मी सांगितलं की मोह आहे, जसं मोह हे काय आहे, तर जे षडरिपूंवरती मात करणारी जी अलक्ष्मी आपल्या शरीरात जी वास करते तिचं विघटन व्हावं, ती आपल्या शरीरापासून दूर व्हावी आणि सुलक्ष्मी ही प्राप्त व्हावी. याच्यासाठी म्हणून एका लिंगपुराणामध्ये एक श्लोक आलाय, तो खूप छान आहे. लक्ष्मी करणे पवित्रेच शिरसी श्रमणे तथा अलक्ष्मी नाशयंतु लक्ष्मीश्च निवसंतु मे. लक्ष्मी देवी माझ्या कानात, डोक्यावरती आणि प्रत्येक अंगावरती वास करोत, परंतु ही जी अलक्ष्मी आहे की जी माझ्याकडे दरिद्रता, दुर्भाग्य आणि जसं म्हटलं की परस्पर विरोधी वातावरण माझ्या शरीराच्या भोवती तयार करते, ही माझ्यापासून दूर जावं आणि स्थिर लक्ष्मीचा वास माझ्या जीवनामध्ये येवो, याकरिता म्हणून मी या लक्ष्मीची आराधना करतोय आणि ती माझ्या पूर्ण माझ्या अवतीभोवती असलेल्या पूर्ण ऑरोमध्ये ती माझ्या भावी अशी मी विनंती करतो.
0: क्या बात आहे, खूप छान. आता
1: समजण्यांमध्ये किती सुंदर सुंदर छोट्या छोट्या मंत्रांमधून किंवा सुभाषितांमधून किती समजून मोठी शिकवण दिलेली आहे. तर आपण अलक्ष्मी तर कळली आम्हाला गुरुजी, पण
2: बरोबर
1: लक्ष्मीचं स्वरूप काय सांगाल?
2: जसं म्हणलो की आपण घर स्वच्छ करायला जातोय आणि जसं जसं घर स्वच्छ होत आहे तसं तसं ते घर छान पण वाटतंय, सुबक वाटतंय आणि ते घर आपल्याला मोहित करतंय, आकर्षित करतंय,
1: संपन्न वाटतं.
2: हीच लक्ष्मीचं स्वरूप आहे. जिथे शुद्धता आहे, जिथे पवित्रता आहे, जिथे मांगल्यता आहे, ज्या गोष्टींच्या आगमनाने आपल्या शरीरामध्ये एक रोमांच हर्ष होतो, छान ऊर्जा प्राप्त होते, अधिक म्हणजे पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्याला मिळत असते, तीच लक्ष्मी आहे. प्रत्यक्ष पैसा आला म्हणजे लक्ष्मी येते का?
1: नाही.
2: तर लक्ष्मीचं हे स्वरूप असूच शकत नाही. जसं म्हटलो की पैसा हा एक माध्यम आहे, ते आपलं साधन आहे, आपलं साध्य नव्हे. तर आपण त्याला लक्ष्मीशी म्हणजे देवीशी जोडू नाही शकत. लक्ष्मी ही त्याचे स्वरूप आहे. की जे त्यातलं जसं म्हणलो की आपल्याकडे अष्टोत्तर शतलक्ष्मीचे प्रकार आहेत की लक्ष्मीचे 108 प्रकार आहेत. मग त्यामध्ये आपण जसं म्हणलो की आपण मागच्या एपिसोडमध्ये बोललो होतो की धनम धान्यम ते ही लक्ष्मी कशात आहे, धनात आहे, धान्यात आहे, पशुमध्ये, आमच्या प्रत्येक कणाकणामध्ये, प्रत्येक पर्वतामध्ये, प्रत्येक नदींमध्ये आम्ही लक्ष्मीचं स्वरूप मानतो आणि अशी लक्ष्मी आमचं जीवन संपन्न करू. मग ज्या ज्या ठिकाणी ही पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्याला प्राप्त होते ती लक्ष्मी आपल्या परिस्थिती वास करते असं आपण म्हणतो.
3: म्हणजे पूर्वी जसं म्हटलं जायचं हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे, तर ते म्हणजे काय याची आज मला खऱ्या अर्थाने उकल झाली आहे.
2: म्हणजे जसं आपण म्हणतो की आपल्याला आजी सांगायची की हात फिरे तिथे लक्ष्मी असे, की ज्या ज्या ठिकाणी स्वच्छता असेल ना तिथे लक्ष्मीचा वास आहे, त्या त्या ठिकाणी लक्ष्मीला राहायला अधिक आवडतं. परंतु आपण बघितलं असेल की लक्ष्मी ही कशी आहे, तर खऱ्या अर्थाने ती चंचल पण आहे. परंतु आपण हे जे शारदीय नवरात्र घेतोय या काळात तिचे स्थान कुठे सांगितलंय, तर ती विष्णूंच्या चरणापाशी आहे. ती विष्णू हे शयन अवस्थेमध्ये आणि लक्ष्मी ही तिथे चरणापाशी बसलेली आहे. त्यावेळेस तिने विष्णूंचं दासत्व स्वीकारलंय. हे दासत्व स्वीकारलेलं असताना तिने तिथे तिची सर्वी असलेली जी चंचलता आहे ही दूर केलेली आहे आणि तिचा स्थायी सेवाभाव आहे. बघा, म्हणून या चार महिन्यांमध्ये आपले मुख्य जे सण आहेत या चार महिन्यांमध्ये असतात आणि खऱ्या अर्थाने आपल्याला या ठिकाणी ही लक्ष्मी म्हणजे पैशापासून दूरपासून देवाच्या सान्निध्यामध्ये आपली आध्यात्मिक उन्नती कशी करून घेता येईल याकरता म्हणून खऱ्या अर्थाने चातुर्मास सांगितलाय. आणि या चातुर्मासाचा खरा केंद्रबिंदू काय असेल, तर ते नवरात्र आहे.
1: म्हणजे लौकिक अर्थाने जी लक्ष्मी सगळ्यांना माहिती असते पैशाच्या स्वरूपात,
2: बरोबर,
1: ती तिच्यापासून आता थोडं आपण दूर व्हायला,
2: दूर होऊन आध्यात्मिक आपली उन्नती कशी करून घेता येईल याच्याकडे नक्कीच बघायला हवं.
1: ती खरी श्री आहे. श्री सुप्ताच्या फलश्रुतीमध्ये ती फार छान सांगितली, श्री वर्चस्व आयुष्य आरोग्य मा विधा शोभ मानम मयते धान्यम धनम पशु बहुपुत्र लाभम शत संवत्सरम दीर्घमायुः. सुंदर श्री समजावून सांगितलेली असताना लोक पैशाच्या मागे का धावतात काही कळत नाही. नेहमी हा मला प्रश्न पडलेला असतो. हरकत नाही श्रद्धा, तुला आता बहुतेक हे स्वरूप मला वाटतं चांगलं कळायला.
3: आणि तुमचे पुन्हा एकदा आभार. म्हणजे मला दरच वृत्तीच्या निवृत्तीच्या वेळेला असं वाटतं की काय कविता ताई किती छान काहीतरी विषय घेऊन येतात आणि जो आपल्या अध्यात्माशी आपल्या रूट्सशी खूप जुळलेला आहे आणि माझ्यासारख्या आताच्या ज्या पिढीला हे खूप गरजेचं आहे समजणं. जे परदेशातून आमच्याकडे येणार आमच्याच कडचं, तर ते आपल्याच कडून आपल्याकडे आलेलं काय वाईट,
1: काय वाईट आहे. पण आपल्या तुमच्या पिढीची तेवढी हे नाही ना ऐकायची, तुम्हाला पेशन्स नसतात.
2: नाही, आपल्याकडे एक नक्की आहे की आपल्याकडे जोपर्यंत एखाद्या गोष्टीवरती जर्मनीचा किंवा अमेरिकेचा पॅटर्न येत नाही ना,
1: तोपर्यंत आपण विश्वास. वेदांसाठी पण आपल्याला मॅक्स मुलर वरती अवलंबून राहावं
2: लागतं.
3: नाही, असं अजिबातच नाहीये. आणि तुम्ही ते सगळं खोडून काढताय आणि सातत्याने खोडून काढत आहात आणि खरंच खूप धन्यवाद तुमचे. तर मला पुन्हा एकदा गुरुजींकडे यायला आवडेल की आपण दरवर्षी नवरात्रामध्ये कुमारिका पूजन करत असतो. म्हणजे मी सुद्धा लहान असताना मी बऱ्याच ठिकाणी जायचे आणि मला ते खूप आवडायचं की पायावरती आपल्या स्वस्तिक काढलं जायचं आणि मोठी मावशी वयानी ती माझ्या पाया पडते मला. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे ना मला भेटवस्तू मिळायची आणि त्या दिवशी खूप स्पेशल ट्रीटमेंट असायची. तर हे खूप छान वाटायचं त्यावेळेला, ते आकर्षण होतं नवरात्रातलं. आणि पण आता हे सगळं मी सुद्धा फॉलो करते. आता मी सुद्धा त्या कुमारिकांना बोलवत असते, त्यांचं पूजन करते. पण ते काय ना की जे परंपरागत चालत आलेलं आहे आई करायची म्हणून मी करते, मग त्यातल्या बऱ्याचशा गोष्टींचं अज्ञान आहे. तर आपण नेमकं कुमारिका पूजन का करतो आणि त्याचं काय नेमकं कारण आहे याविषयी मला ऐकून घ्यायला आवडेल.
2: आपण जसं मग आपण मागच्या एपिसोडमध्ये आपण म्हटलो होतो की जिचं पूजन करतोय तर ती कोण आहे, तर ती शक्ती स्वरूप आहे जी कुमारिका आहे. तर आपण जसं कुमारिकेचं पूजन करतोय जसं म्हटलो की हे जग ब्रह्मांड कोणामुळे, तर शिव आणि शक्तीमुळे. आणि ह्या शिव आणि शक्तीचं उपासना करत असताना जसं महादेवाला इतर गोष्टींचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या किंवा या गोष्टी कराव्या लागतात, किंवा कुठल्याही सामान्य व्यक्तीला ती शक्ती प्राप्त करून घेण्याकरता ती उपासना आराधना करावी लागते. परंतु जिचं स्वतःचं नावच शक्ती आहे आणि जिच्यापासून सर्व तंत्रमंत्र विद्यांची निर्मिती झाली अशी स्वरूपा म्हणजे कोण, तर ती शक्ती म्हणजेच ती पार्वती आहे. आणि याच पार्वतीचं जे कुमार रूप आहे तिलाच आपण कुमारिका म्हणतो. आणि या विशेष करून या 9 दिवसांमध्ये 9 कुमारिका पूजनाचं अधिक महत्व आहे. आपण मागच्या एपिसोडमध्ये मी जसं बोललो होतो की प्रथम शैलपुत्रीची द्वितीय ब्रह्मचारिणी, ज्या ज्या लोकांना रोज करता येणं शक्य नाहीये, त्यांनी अष्टमीच्या दिवशी तरी या नऊ कुमारिकांना एकत्र करून पूजन करावं. कविताताई आपल्याला आठवत असेल की जुन्या घरी आपल्या काळी आज पण असं व्हायचं की रोज एक कुमारिका यायची, कुमारिकेला भोजन करायचं, तिचं पूजन करायचं आणि मग तिचं म्हणजे योग्य पूजन करून आपण तिला सत्कार करायचो. तर ते होत नाही म्हणून आज आपण एकाच दिवशी अष्टमीच्या दिवशी नऊ कुमारिकांना बोलवतो. परंतु ही कोण आहे, ही साक्षात शक्ती स्वरूप आहे. आणि जसं म्हटलो की आपण मूर्तीचं पूजन आहोतच, परंतु मूर्तीचं पूजन करत असताना मूर्तीचं फक्त आपल्याला ते देवाचं स्वरूप आणण्याकरता, परंतु जे साक्षात आपल्या बरोबर आहे त्याला देवत्व आहे, त्यांच्यामध्ये देवत्व आहे हे शोधण्याचा एक प्रकार आहे की ज्या कुमारिकांमध्येच आहे. आणि ही साक्षात शक्ती ही पुढे भविष्यात सृजनशील नारी होणार असते आणि तिच्याकडे ही प्रदान होतोय. तर म्हणून म्हटलं की ती तिच्यामध्ये बाय बर्थ आहेतच. तर त्या नारीचं पूजन आम्ही करतोय की जिच्यामध्ये ही शक्ती आहे आणि जिच्यामध्ये सृजनशीलता आहे अशा कुमारिकेचं पूजन आम्ही इथं करणार आहोत.
1: मला इथे एक थोडंसं तुम्हाला म्हणायला नक्की आवडेल. तुम्ही आता जे सांगितलं की स्त्री ही शक्तीचं स्वरूप आहे, पण मला असं वाटतं स्त्रिया ह्याचा वेगळाच अर्थ काढून स्त्रीमुक्तीच्या मागे जास्ती धावलेल्या आहेत आणि आपल्यातली शक्ती विसरून गेल्या आहेत. मी हे वेगळ्या अर्थाने म्हणते की आपल्यातला स्वाभिमान बऱ्याचदा स्त्रिया विसरून जातात किंवा आपण काय करू शकतो हे विसरून जातात. तर मला असं वाटतं नवरात्राच्या निमित्ताने त्याच्यावर भर दिला पाहिजे उपासनेच्या बरोबर, की स्वतःतला आत्मविश्वास जागवला पाहिजे
2: किंवा
1: म्हणजे त्याच्या जे फाटे फोडलेले आहेत ना निष्कारण स्त्रीत्वाला ते विसरून जे जसं त्यांनी सांगितलं की सृजनत्व किंवा शक्ती ह्या स्वरूपात आपल्याला जाणणं फार महत्वाचं आहे. आणि ह्या दृष्टीने शक्तीच्या दृष्टीने मी अजून एक तुला सांगेन की मुलींना स्वसंरक्षण करायला शिकवायला पाहिजे ही आजच्या काळाची गरज आहे. नवरात्राच्या निमित्ताने अशी शक्ती मुलींमध्ये आपल्याला द्यायला हवी आहे हे महत्वाचं आहे. मला वाटतं
2: मला सांगायला नक्की आवडेल की आपल्याकडे म्हटलं होतं की ललिता पंडिता वजा घरातली स्त्री कोण आहे की जी खऱ्या अर्थाने पंडित आहे आणि पंडित ती तिचं पांडित्य ती सिद्ध करते मुलाबाळांना शिकवून. जसं म्हटलं की घरातला कर्ता पुरुष जो असेल तर त्याचं लक्ष हे बाहेरच्या व्यावहारिक ज्ञानाकडे किंवा व्यावहारिक जीवनाकडे असतं, परंतु खऱ्या अर्थाने मुलांना सृजनता किंवा मुलांना बौद्धिक जी उन्नती करते तर ती करणारी घरातली ती स्त्री आहे, ती शक्ती आहे आणि तिच्यामुळे ती घर खऱ्या अर्थाने उभं आहे. तर म्हणून म्हणलं की त्या नारीचं त्या शक्तीचं पूजन म्हणजे खऱ्या अर्थाने नवरात्र. म्हणून म्हणलं की मी एक नक्की सांगेन ना की आजच्या या समाज जीवनामध्ये बाकी काही असून असो आपल्या घरातल्या स्त्रीला सन्मानित करा तरच तुम्ही खऱ्या त्या नवरात्राची उपासना कराल एवढं मी नक्की म्हणेन.
3: आता तुम्ही उपासना म्हटलेलं आहे आणि उपासना ही कुठल्याही मंत्राशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आणि मी जेव्हा जेव्हा आपणही म्हणजे सगळेच कुठल्याही देवीच्या किंवा कुठल्याही मंदिरात जातो त्यावेळेला तिथे प्रवेशद्वारावरच श्लोक लिहिलेला असतो. तर देवीच्या मंदिरांमध्ये अनेक श्लोक असतात पण त्याने प्रकर्षाने नेहमी जाणवणारा म्हणजे ओम ऐम ह्रीम क्लीन चामुंडा विच्चे. तर ह्या श्लोकाचा अर्थ मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल.
2: खूप छान प्रश्न विचारत आहे. प्रत्येक देवी मंदिरामध्ये ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडा विच्चे हा मंत्र लिहिलेला असतो, परंतु बहुतांश लोकांना माहितीच नाही किंवा त्याचा चुकीचा उद्गार पण निघतो. परंतु जसं म्हटलो ना की मंत्र हे खऱ्या अर्थाने शस्त्र पण आहे, ते शास्त्र आहे तर ते शस्त्र पण आहे आणि त्याचा योग्य वापर आणि योग्य उच्चार हा झालाच पाहिजे. तर त्याच्यासाठी म्हणून तो आणि हे काय आहेत ओम ऐम ब्रीम क्लीम हे ना हे साक्षात बीज मंत्र आहेत. आणि या बीज मंत्रांचा तुम्ही बघितलं असेल, तुम्ही वडाच्या झाडाची कधी बी बघितली का?
3: नाही.
2: ती दिसूच शकत नाही, ती एवढी छोटी असते की ती उघड्या डोळ्यांनी दिसूच शकत नाही. परंतु त्यापासून होणारा वृक्ष हा वृक्ष केवढा विशाल असतो, तसंच हे बीज मंत्र आहेत यांच्यापासून तयार होणारी शक्ती ही प्रचंड त्या वटवृक्षापेक्षाही अधिक पद्धतीने विशाल आहे. तर या प्रत्येक मंत्राचा प्रभावी आणि एक शक्तिशाली अर्थ प्राप्त होतो आपल्याला. म्हणून या मंत्राचा उच्चार करावा आणि असं सांगितलंय, तसं त्याच्यामधलं ओम सांगितलंय. आपण प्रत्येक कुठल्याही देवासाठी आधी ओमचा उच्चार केला तो ओम हे काय, तर हे सार्वभौमिक ध्वनी आहे जो पूर्ण ब्रह्मांडातील सर्वोच्च शक्ती आणि अनंत ऊर्जा ज्याच्यामध्ये सामावली आहे आणि त्याच्यामध्ये अस्तित्व दिसतं ती शक्ती म्हणजे ओम आहे. म्हणून आपल्याकडे ओम हा प्रत्येक देवांच्या आधी लावलेला उच्चार आहे, तर तो ओमचा उच्चार आपण केला जातो. त्यानंतर ऐम ऐम हे साक्षात सरस्वतीचं प्रतीक आहे की जो सरस्वतीचा बीज मंत्र आहे जिच्यापासून आपल्याला ज्ञान विद्या बुद्धी ह्या ध्वनीमुळे प्राप्त होतात. आणि या मंत्रांच्या उच्चाराने जी ध्वनी उच्चारित होतो जो ऑरा तयार होतो हे आपल्याला त्या पद्धतीने प्राप्त होत असतं. म्हणून सरस्वतीचं प्रतीक असेल तर तो ऐम हा शब्द वापरला जातो. जसं आपण म्हटलो की रीम, रीम ही काय तर हे साक्षात दुर्गेचं प्रतीक आहे. परंतु हे दुर्गेचं प्रतीक असताना याच्यामध्ये आपले हृदय शुद्ध करण्याची प्रक्रिया या माध्यमातून होत असते. या मंत्राच्याच कृपाने आध्यात्मिक आणि जी काही आपण जी काही साधना आहे ती कशाने प्राप्त होते तर या ह्रीम या उच्चाराने होत असते. आणि क्लिम जर म्हणतो क्लिम हे कशाचं प्रतीक आहे तर हे आकर्षणाचं प्रतीक आहे. याला महालक्ष्मीचं पण स्वरूप मानलं जातं. परंतु हे क्लिम हे आकर्षण प्रत्येक गोष्टीमध्ये जसं म्हटलं की शक्ती आहे परंतु ती आकर्षण करण्याची ती आपण आमच्यासाठी प्राप्त हो आणि जिच्यामधनं चांगली ऊर्जा प्राप्त हो. जसं आपण देवीकडे गेलोय आणि देवीची उपासना करतोय तर तिच्याकडनं आपलं काय घेऊन जाणार आहे तर चांगली ऊर्जा ही आम्हाला प्राप्त हो म्हणून तो मंत्र म्हटलोय. आणि चांगल्या ऊर्जा आम्हाला त्या देवीच्या कृपेने प्राप्त हो याकरता म्हणून क्लिम या गोष्टीचा उच्चार केलाय. आणि मग आपण सर्वात शेवटी शब्द वापरला चामुंडा. चामुंडा हा शब्द देवीसाठी वापरला जातो की जो चंड आणि मुंड या राक्षसांचं विध्वंस करणारी ही चामुंडा. तर ती आमच्या सर्वांचंही रक्षण करो आणि आमच्या सर्वांचं रक्षण करणारचं प्रतिनिधित्व. जसं ताई मगा म्हटल्यात की प्रत्येक स्त्रीनी समाजामध्ये कसं व्हायला पाहिजे तर ती चामुंडा ती सर्वार्थाने शक्तिशाली झाली पाहिजे.
1: सकारात्मक
2: दृष्टीने पण म्हणजे विचारण्याची तर ती झालीच पाहिजे. अधिक बाकीच्या ज्या समाजामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या ज्या काही तिच्या समोर संकट आहे हिच्यामध्ये तिने महिषासूरचं वध करणारी जी महिषासूर मर्दिनी आहे हिचं स्वरूप धारण केलं पाहिजे. परंतु योग्य वेळी समाजासाठी दिशादर्शक म्हणून ही चामुंडाच आहे, ही महिषासूर मर्दिनीच आहे. आणि विच्चे हा शब्द सर्वार्थाने रक्षण करणार आहे, सर्व संकटांचं निवारण करणार आहे ही विच्चे. असं ऐम ब्रीम क्लिम चामुंडा विच्चे म्हटलं.
3: एवढा मोठा अर्थ आहे
1: म्हणजे तसं त्याला निर्वाण मंत्र म्हणतात म्हणजे नऊ अक्षरांचा आहे. पण त्याच्यामध्ये अर्थ मात्र किती मोठा सामावलेला आहे.
3: वा. तर श्रोते हो, कविताताई आणि कावळे गुरुजींशी जे आपण गप्पा मारतो आहोत तो विषय उत्तरोत्तर वाढत जातोय आणि विषय रंगत जातोय. मुख्य म्हणजे कारण की इतका छान माहितीपूर्ण असा विषय आहे आणि गुरुजी इतकी छान माहिती सांगतायत आणि कविताताई तुम्ही सुद्धा त्यांना अगदी अचूक प्रश्न विचारता आहात जे सामान्य लोकांना पडलेले आहेत, त्यामुळे ही चर्चा अजूनच वाढत जाणार आहे. आणि तसं बघायला गेलं तर दसऱ्यापर्यंतच नवरात्रोत्सव साजरं केलं जातं असं नाही, तर नवरात्रोत्सव आपण कोजागिरीपर्यंत साजरा करतो आणि पुढच्या आठवड्यात कोजागिरी आहेच आहे. आणि अशीच ही रंगत जाणारी जी चर्चा आहे ती आत्तापुरती आपण थांबवूया आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करते की तुम्ही पुढच्या आठवड्यात सुद्धा आमच्यासोबत गप्पा मारा, पुन्हा आम्हाला एकदा भेटायला या आणि तुमचा जो काही ज्ञानाचा जो खजिना आहे तो आमच्या सगळ्यांसोबत तुम्ही शेअर करा अशी तुम्हाला मी विनंती करते. आणि श्रोते हो, पुढच्या भागात सुद्धा आपल्यासोबत कविताताई आणि कवळे गुरुजी असणार आहेत, पण आत्तापुरतं मात्र वेळेचं बंधन असल्यामुळे आपण थांबतो आहोत. पण भेटूया हाच विषय कंटिन्यू करण्यासाठी आणि अशाच गप्पा मारण्यासाठी वृत्तीची निवृत्ती ह्या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात.

नमस्कार, रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. प्रसिद्ध जनकवी पी सावाराम यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपण त्यांच्या विविध गीतांचा मागोवा घेत आहोत. मंडळी, पी सावाराम यांची विविध गाणी अतिशय लोकप्रिय होत होती. सर्वसामान्य माणसांच्या, विशेषतः स्त्रियांच्या मनातील भावभावना अत्यंत साध्या सोप्या शब्दात शब्दबद्ध केलेली त्यांची गाणी घराघरात पोचली, लोकांच्या मनात घर करून बसली. आणि याच कारणामुळे पी सावाराम यांना जनकवी ही उपाधी आपल्या नाशिकचे तात्यासाहेब म्हणजेच साहित्य सम्राट विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांनी दिली. त्यांच्या रसपूर्ण आणि भावगर्भ गीतांच्याद्वारे महाराष्ट्रातील असंख्य घरापर्यंतच नव्हे तर घरातल्या स्वयंपाक घरापर्यंत देखील पी सावाराम पोचले. खानदानी दिवाणखान्यापासून गोरगरिबांच्या ओटीओसरीपर्यंत सर्वत्र त्यांच्या नावाचा संचार झाला. नागरवस्तीवरच ते थांबले नाहीत तर ग्रामीण भागातील झोपड्यात आणि चावडी चव्हाट्यावर देखील त्यांचे स्वागत झाले. त्यांच्या साध्या सोप्या रचनांमुळे कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी पी सावाराम यांना दिलेली जनकवी ही उपाधी सार्थ होते. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया पी सावाराम यांच्याच एका सुंदर भक्तिगीताने. आवाज लता मंगेशकर यांचा, संगीत वसंत प्रभू यांचे.

बरेच मुली, एका सासूने केलेले हे प्रेमस्वागत ऐकूया पुढील भावगीतातून. वसंतप्रभू यांच्या संगीत नियोजनात हे भावगीत गायले आहे लता मंगेशकर यांनी. ऐकूया शेवटी.

स्त्री सुलभ लज्जेने ही नवोढा मिलनाच्या स्वप्नांची पूर्तता होण्याची वेळ आल्याचे जाणवून आपल्या प्रियासह कशी व्यक्त होते आहे ऐकूया या पुढील गाण्यातून. 1950 राम राम पाहुणं या चित्रपटापासून सुरू झालेला चित्रपट गीतांचा पी सावराम यांचा प्रवास 1980 भालू या चित्रपटापाशी थांबला. त्यांच्या या शेवटच्या चित्रपटातील एक युगुलगीत ऐकूया आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात, संगीत विश्वनाथ मोरे यांचे. गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे व्हावे मिलन.

आपल्या पतीसोबतच्या मिलनाची ती पहिली रात्र आल्याचा विलक्षण आनंद ती किती उत्कटपणे हर्षाने व्यक्त करते आहे बघा. लाजबावरी मी सावरता, लाजबावरी मी सावरता, हर्षही माझा बघतो चोरून, भासतयाचा नेतो ओढून, स्वप्नांच्या हृदयात आली हासत पहिली रात, उजळीत प्राणांची फुलवात. हंसध्वनी रागातील हे गीत शिकलेली बायको या चित्रपटातील असून लता मंगेशकर यांनी गायले आहे. ऐकूया.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आज आपण ऐकत आहोत जनकवी पी सावराम यांची गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. मंडळी, माहेर सोडून सासरी आल्यावर आपले माहेर आणि सासर दोन्हीही एकरूप झाल्याचे तिला जाणवते. जणू कृष्णा मिळाली कोयनेला. माहेराप्रमाणेच चांगले सुयोग्य सासर मिळाल्याचा सुखद अनुभव ती व्यक्त करते आहे या पुढील भावगीतातून. आवाज लता मंगेशकर यांचा.

माझ्या या संसारात काही म्हणजे काही उणे नाही. सुख माझ्या दारी आले आहे. त्या सुखासवे येणारा उद्याचा तो दिवस सोन्याचा असणार आहे. अमर सुखाची पडता दृष्टी, उजळून जाता जीवनसृष्टी. उणेन काही सुखरूप मीही, सर्व सुखाच्या मंदिरी सुख येता माझ्या दारी. बायकोचा भाऊ या चित्रपटातील पी सावळाराम यांचे गीत गायले आहे लता मंगेशकर यांनी, संगीत वसंत प्रभू यांचे.

या प्रीतीच्या अशाच आनंद हिंदोळ्यावर लहरत येणारे हे पुढचे प्रसिद्ध गीत ऐकूया कन्यादान या चित्रपटातील. माझी या नयनांच्या कोंदणी उमलते शुक्राची चांदणी.

श्रोते हो, प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर पी सावाराम यांच्याबद्दल काय म्हणाले? उत्तरासाठी प्रतीक्षा करूया पुढच्या भागाची. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.